0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 39. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कनसू.

गुड मॉर्निंग, तुम्ही टुन आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्या सोबत. आज आहे गुरुवार 11 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. जगातील सर्वोत्कृष्ट पुस्तक आपण स्वतः आहोत, स्वतःला समजून घ्या म्हणजे सर्व समस्या आपोआप सुटतील. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. फर्मी गामा रे स्पेस टेलिस्कोप प्रक्षेपित करण्यात आले दिवस होता आजचा. अँटोनिओ म्युची यांना टेलिफोनचे पहिले शोधकर्ता म्हणून युनायटेड स्टेट्स काँग्रेसने मान्यता दिली. भारतीय हवाई दलामध्ये Sukhoi-30K ही रशियन बनावटीची विमाने दाखल झाली. दिवस होता आजचा. गोलबाप भूकंप झाला आणि इराण मधील झालेल्या 6.9 तीव्रतेच्या भूकंपात किमान 2000 लोकांचं निधन झालं. 24 तास ऑफ ले मॅन्स या रेसमध्ये झालेल्या अपघातात 83 प्रेक्षकांचं निधन तर 100 प्रेक्षक जखमी झाले. मोटर स्पोर्ट्स रेसमध्ये झालेला हा सगळ्यात घातक आणि मोठा अपघात होता. एडविन आर्मस्ट्रॉंग यांनी पहिल्यांदा FM लहरींचे प्रसारण केले. दिवस होता आजचा. साल होतं 1935. मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला तोही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. सिद्धू मूसवाला पंजाबी गायक यांचा जन्मदिवस. लालू प्रसाद यादव बिहारचे 20वे मुख्यमंत्री यांचाही जन्म आजचाच. रामप्रसाद बिस्मिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक व क्रांतिकारक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू दोन्ही 90.4 FM KLE कनसू.

विणधुनी 90.4 FM KLE कणसु आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्यासोबत. आज राशी भविष्य सांगणार आहे. मी सुरुवात करते मेष राशीपासून. व्यवसायासाठी एखादा चांगला प्रवास येऊ शकतो जो भविष्यात फायदा देईल. जर आज एखाद्या वरिष्ठांशी वाद झाला तर ते प्रकरण कायदेशीर स्वरूपात जाऊ शकते, त्यामुळे वाद टाळा. वृषभ रास, आज आपण कार्यक्षेत्रात शत्रूवर जिंकण्यास यशस्वी व्हाल. आज आपले सोशल सर्कल वाढताना दिसेल. मिथुन रास, आज आपल्यासाठी व्यवसायात नवे मार्ग उभे राहतील, ज्यामुळे आपला दिवस आनंदात जाईल. राजकारणाशी निगडीत लोकांच्या कामात आज काही अडथळे येऊ शकतात. कर्क रास, जर एखादा व्यवसाय भागीदारीत चालू असेल तर आज त्यामध्ये फायदा होईल. जीवनसाथीच्या सल्ल्याने व्यवसाय प्रगती करेल. सिंह रास, आज आपण आसपासच्या वातावरणाचा आनंद घ्याल. आज स्वतःवर खर्च कराल. मोबाईल लॅपटॉप खरेदी सुद्धा होऊ शकते. कन्या रास, आज तुम्ही मालमत्ता खरेदी करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या पद प्रतिष्ठेत नक्कीच वाढ होईल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा विणधुनी 90.4 FM.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. KLEVENUDHONI 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आपल्याला जीवनसाथीचे संपूर्ण सहकार्य मिळेल. आज सांसारिक सुखसुविधांच्या साधनात वाढ होईल. वृश्चिक रास, आज दानधर्मात धनखर्च कराल आणि इतरांची मदत घ्याल ज्यामुळे समाधान प्राप्त होईल. धनुरास, आज आपल्या आसपासचे वातावरण विरोधात जाऊ शकते पण आपला संयम व सौम्य वर्तनाने परिस्थितीला ठीक कराल. मकर रास, आज अचानक आपल्या व्यवसायात नवीन डील फायनल होऊन तुम्हाला फायदा होऊ शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब होण्याची शक्यता आहे. कुंभ रास, आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा येण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला समाधानी वाटेल. आणि शेवटची मीन रास, आज मुलांकडून काही शुभवार्ता येईल ज्यामुळे मन प्रसन्न राहील. नोकरी केंद्रित लोकांना आज नवे रोजगार संधी मिळू शकतात. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र बनू थोडी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकार आणि मनोविकास तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवादमालेत आज आपण क्रमांक 30 म्हणजेच स्वीट चेस्टनट या पुष्पौषधीची माहिती घेणार आहोत. या रुग्णांच्या मनस्थितीचं वर्णन करायचं झालं तर सहन शक्तीच्या पलीकडे असं करता येईल. या औषधाची गरज असणारे रुग्ण सांगत असतात की हे सर्व माझ्या सहन शक्तीच्या पलीकडे गेलंय हो, आणि नाही मी आता सहन करू शकत, काय करू मी. मन आणि शरीर यांच्या दुःखाच्या ओझ्यानं ते थकून गेलेलं असतं. मन आणि शरीर दुःखाच्या ओझ्यानं थकून गेलेलं असतं. मनाच्या जणू चिंधड्या झालेल्या असतात. विचारशक्ती लयाला जाते, काय करावं समजत नाही, मार्गच दिसत नाही, समोर फक्त अंधार असतो. या अंधारातून मी प्रकाशाकडे जाईन अशी शक्ती मनाला राहत नाही. यावेळी घ्यावं लागणारं हे औषध आहे. या अंधारातून मी प्रकाशाकडे जाईन अशी शक्तीच मनाला राहत नाही. यावेळी घ्यावं लागणारं हे औषध आहे. परंतु बऱ्याच वेळेस अशा परिस्थितीत सापडलेले लोक डॉक्टरकडे न जाता यासाठी साधू, बैरागी व तथाकथित दैवी अवतार, मांत्रिक, भगत यांच्याकडे जातात. अत्यंतिक कठीण परिस्थितीतही विदीर्ण स्थितीतून माणसाला बाहेर काढून विचारशक्तीला नवचेतना देण्याचं काम हे औषध करतं. अशा दुःखामुळे मनावर विपरीत परिणाम होण्याचा धोका टाळतं. वर्णन केलेली मनस्थिती म्हणजे कशी ते समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं पाहू. महाभारतातील उदाहरण पहा. 8 मुलालाही राणी गंगारपण करत असताना राजा शंतनूची झालेली मनस्थिती. रामायणात कैकईला दिलेले वचन आणि रामावरील पुत्रप्रेम यांच्या कात्रीत सापडलेल्या राजा दशरथाची राम वनवासी होताना पाहून झालेली मनस्थिती. एखाद्या सुसंस्कारित घरातील मुलीवर बलात्कार झाला तर तिची जी मनस्थिती होईल ती. विवाहानंतर वरात जात असतानाच अपघातात पतीचं निधन झालं अशी एक बातमी वर्तमानपत्रात वाचली होती. अशा परिस्थितीत झालेली वधूची मनस्थिती. भूकंप, महापूर अशा घटनांमुळे घराघराचं नुकसान होतं. कुटुंबातील व्यक्तीही मृत्यू पावतात. अशा वेळी झालेली मनस्थिती. अशा दुःखांमुळं माणसाला काय करावं हे समजत नाही. दुःखाने तो होरपळून जातो, दैवावर हवाला ठेवून असतो. अशा वेळी द्यायचं हे औषध आहे. ते दुःखी मनाला सावरतं. हे औषध तसं कमीच वापरलं जातं, कारण अशा वेळी डॉक्टरकडे जावं असा विचार करण्याच्या अशा मनस्थितीतही माणूस नसतो. या औषधाची गरज न लागणाऱ्या व्यक्ती म्हणजे संत महात्मेच. अशा कठीण परिस्थितीतही ते मनाचा तोल ढळू देत नाहीत. ज्या परमेश्वराचा आपण अंश आहोत त्या परमेश्वराला आळवितात. ही परमेश्वर शक्तीची लीलाच आहे असं समजून आपलं मन, भावना सावरतात. त्यांनी मदतीसाठी घातलेल्या साधेनं जणू दगडालाही पाझर फुटतो. परमेश्वरी शक्ती धाव घेते, चमत्कार घडून येतात. उदाहरणच द्यायचं झालं तर संत ज्ञानेश्वरांचं देता येईल. पैठणच्या ब्रह्मसभेनं देहांत हेच प्रायश्चित सांगितल्यामुळं मात्या पित्यांनी देह समर्पण केलं. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता ही 4 लहान मुलं निराधार झाली. आधारच हरपला नव्हता तर पैठणच्या ब्रह्मसभेनं संन्याशाची मुलं म्हणून त्यांची मुंजही होऊ दिली नाही. छळ, अवहेलना, अपमान, हाल अपेष्टा हे सर्व सहन करूनही त्यांच्या मनाची शांती अभंग राहिली. ते संत ठरले. त्यांच्या वाणीकृतीत चमत्कृती भरून राहिली. पण हे सर्वसामान्यांना शक्य होत नाही. म्हणूनच कधी कधी स्वीट चेस्टनट सारख्या औषधांची जरुरी भासते. एक उदाहरण घेऊ. गोपाळराव वय 50 अचानक धंद्यात नुकसान झालं. लाखो रुपयांचं नुकसान झालं. राहत्या घरावर कर्ज काढण्याच्या विचारात असताना आग लागून घराचा काही भाग जळाला. आणि तरीही कुठे नोकरी तरी पाहावी असं मनात होतं. एवढ्यात पत्नी आजारी पडली. कॅन्सरचं निदान झालं. हे ऐकताच गोपाळराव खाली कोसळले. त्यांची एकुलती एक मुलगी त्यांना घेऊन आली होती. गोपाळराव निराशेच्या, दुःखाच्या गर्तेत सापडले होते. त्यांच्या पत्नीच्या आजाराच्या निदानाची बातमी अचानक कानावर पडल्यामुळं जो मानसिक धक्का बसला होता तो दूर करण्यासाठी प्रथम स्टार ऑफ बेथलेम दिलं. त्यानंतर ते थोडं तरी बोलू शकले. म्हणाले, डॉक्टर मला आता हे सहन होत नाही हो, यापेक्षा मरण बरं. त्यांना स्वीट चेस्टनट दिलं. यानंतर ते थोडेफार सावरले. पुढे अधिक चौकशीनंतर कळलं की पत्नीला गर्भाशयाचा कॅन्सर होता आणि ऑपरेशन केल्यास धोका खूपच कमी होणार होता. कर्ज काढून एखादा छोटा व्यवसाय ते मुलीच्या मदतीनं सुरू करू शकणार होते. एखादा छोटा व्यवसाय ते मुलीच्या मदतीनं सुरू करू शकणार होते. त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना प्रथम गॉर्स आणि नंतर लार्ज हे औषध दिलं. आता ते खूप सावरले. त्यांनी महाविद्यालयातील मुलांसाठी अल्प भांडवलावर एक भोजनालय, डबे देणं इत्यादी सुरू केलं आहे. पत्नीचं ऑपरेशन पार पडलंय. खाण्यापिण्याला तरी काही कमी नाही. आता मार्ग सापडला आहे. एकंदरीत सहनशक्तीच्या पलीकडील दुःख, सहन करू शकणार नाही असं दुःख, ताण, विदीर्ण मनस्थिती, विचारशून्यता या लक्षणांसाठी स्वीट चेस्टनट हे औषध अत्यंत उपयोगी ठरतं. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: गांधी फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kleform.edu.
1: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ. ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377, एक्सटेन्शन 1530.
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत शैक्षणिक दृष्टिकोन कसा असावा याबद्दल, म्हणजेच द अकॅडमिक माइंडसेट काय असावा या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. आणि या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत तेजस कोळेकर, ज्यांचं मास्टर्स इन सायकोलॉजी झालेलं आहे, करिअर काउन्सिलर आहेत ते. संस्कृती एज्युकेअर ही संस्था गेल्या 8 वर्षांपासून ते चालवतात आणि या संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळे प्रोग्राम होतात त्यांचे, ज्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि सध्याही करत आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅम.
0: आजचा खूपच महत्वाचा विषय आपण घेतलेला आहे की शैक्षणिक वर्षाला आता सुरुवात झालेली आहे, तर सुरुवातीपासून त्यांनी कसं अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं किंवा काय अशा अडचणी येतात त्यांना अभ्यास करत असताना, किंवा पालकांना सुद्धा, किंवा पालकांनी समजून घेण्याच्या गोष्टी काही असतील तर या संदर्भात आपण सांगणार आहोत. सुरुवात कशापासून करतोय?
1: ओके, नक्कीच मॅम, आपण पुढे जाऊया. मला वाटतंय सुरुवातीचा काळ ऍक्च्युली खूप डिफिकल्ट जातो, कारण सुट्टीनंतर मुलं खूप एक वेगळ्या रिदम मध्ये गेलेले असतात किंवा एका वेगळ्या सवयींमध्ये गेले असतात, की समजा उशिरा उठणं असेल किंवा अभ्यास न करणं असेल किंवा वेगवेगळ्या काहीतरी रुटीन प्रत्येकाचे झालेले असतात. पण त्यामुळे पटकन एका रुटीनमध्ये आणणं हे खरोखरच हे खूप डिफिकल्ट असतं. पण एखाद्या माणसाला सवयच असेल लवकर उठणं, तर त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला सोपं जाते. आणि शक्यतो मुलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की सुट्टी आहे किंवा संडे आहे, झोपू दे किंवा आज सुट्टी करतो, आज अभ्यास नको की नंतर करतो, हे नेहमी होत असते. त्यामुळं इमिडिएट आता सुरू झाल्यात शाळा, तर बघा शाळा पण काय करतात की पहिले 8 दिवस किंवा पहिले 4 दिवस काहीतरी ब्रिज कोर्स घेतात किंवा मागच्या वर्षीचं काहीतरी रिव्हिजन म्हणून घेतात. पहिल्या दिवशीपासून त्यांनी अकॅडमिक स्टार्ट करत नाही, कारण त्यांना पण लक्षात येते की मुलांना वेळ लागतो ऍडजस्ट व्हायला, युनिफॉर्म असेल, टायमिंग असेल, टिफिन असेल, सगळ्या गोष्टी. तर मला वाटतं अशा सेम गोष्टी थोड्याशा घरात पण जर आपण सुरू केल्या तर मुलांनाही थोडासा वेळ द्यायला इझी होते, मुलांनाही कळतात गोष्टी. कारण आजच्या आपण लाईफमध्ये बघतो की जवळपास म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे की 80% घरामध्ये जर कुठलेही वाद पालकांमध्ये आणि मुलांमध्ये होत असतील तर ते फक्त अभ्यास हा विषयामुळे होतोय. जर ह्या दोघांमधून अभ्यास हा विषय जर आपण काढून टाकला तर हे खूप आनंदी राहतात, एकमेकावर प्रेम दाखवतात, चेष्टामस्करी करतात आणि बऱ्याच गोष्टी होत असतात की जिथं अभ्यास हा व्यक्ती आला म्हणजे हा विषय आला की खूप गोष्टी बदलतात. मग लगेच कम्पॅरिझन होतं, एकमेकावर बोलत नाहीत, हे खूप गोष्टी होतात. हे तुम्हाला म्हणजे लक्षात रेग्युलरली येतोय प्रत्येकाच्या. मग यामुळे आपण काय केलं पाहिजे? बघा, एखादा मुलगा जर समजा ह्या सुट्टीत कुठल्याही पालकांनी त्यांना एखाद्या क्लासला घातलं असेल, कुठल्याही क्लासला म्हणा, म्हणजे अभ्यास शैक्षणिक सोडून फुटबॉल असेल किंवा स्विमिंग असेल, ड्रॉइंग असेल, सिंगिंग असेल, असे कुठल्याही ह्याच्यात घातले असतील, तर एक गोष्ट त्या पालकांच्या लक्षात आली असेल की त्याची प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. प्रत्येक स्पोर्टचा, प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा एक डिसिप्लिन असतो आणि त्याच्यानंतरच ती पुढं घेऊन जाता येते आपल्याला. तर ज्या वेळेला त्या मुलाला कळते की उदाहरणार्थ स्विमिंगच्या आधी, जायच्या आधी आपण काही खाऊन जाऊ नये किंवा उलटी होण्याचे चान्सेस असतात, सिंगिंग मध्ये एखादा मुलगा असेल तर त्याला खरोखरच आवाज चांगला करायचा असेल तर त्याला खूप तेलकट नाही खाल्लं पाहिजे किंवा खूप ओरडलं नाही पाहिजे किंवा सकाळचा रियाज केला पाहिजे. फुटबॉल मध्ये असेल तर पहिला डायरेक्ट तो फुटबॉल खेळायला कोचेस देत नाहीत, पहिला वॉर्म अप करा, बॉडी वॉर्म होऊ दे तुमची, थोडं प्रॅक्टिस करा, रनिंग करा, प्रॉपर किट घाला, बिन शूज चाला की नाही चालणार, म्हणजे असं एक रिच्युअल्स असतात. आणि ते रिच्युअल्स जेव्हा मुलांना कळतात तर हळूहळू, बघा पहिले 8 दिवस कळणार नाहीत, 15 दिवस कळणार नाहीत, पण हळूहळू नंतर कसं होतंय ते घरात पण सांगतात, अरे नाही माझा फुटबॉल आहे ते शूज पाहिजे, नाही माझा हे डायट आहे मला हेच खाल्लं पाहिजे, नाही मला सकाळी 5 वाजता उठून रियाज करायला सांगितलं मला केलंच पाहिजे. अशा रिच्युअल्सनं काय होतंय, त्यांना कळतंय की त्या स्पोर्ट्समध्ये डिसिप्लिन आहे. आणि हळूहळू आपण बघतो खूप सारे मुलं जे ऍक्च्युअली अभ्यास करत असतील किंवा नसतील पण जेव्हा अशा ऍक्टिव्हिटीजमध्ये जातात तर त्यांचं डिसिप्लिन चांगलं होतंय, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, त्यांचा फोकस वाढतोय, कॉन्सन्ट्रेशन वाढतंय. त्यामुळं पॅरेंट्सना मला असं सांगायचं की नुसता अभ्यास हे कधी कधी तितकं रिझल्ट देत नाही, कारण सेल्फ कॉन्फिडन्स पटकन खाली जातोय. बघा, एखादं खूप स्टुडियस मुलगा आहे, थोडे जरी मार्क्स कमी पडले तर लगेच कॉन्फिडन्स कमी होतोय. कारण काय, अरे असं कसं झालं, परत मी रिझल्ट घेईन का नाही, मग त्या मुलाचा पहिला आला, मग मला लोक काय म्हणतील, म्हणजे हे जजमेंट असते किंवा सेल्फ डाऊट खूप असतो. पण जे मुलं अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये असतात किंवा सोशली अवेअर असतात, बाहेर फिरतात, लोकांना बघतात, नकळत त्या मुलांचे संस्कारही चांगले होतात, कारण हे लोकांना बघत असतात. वेरस फक्त अभ्यास आपण म्हणतो मुलांना, पण फक्त अभ्यासानं काही होत नाही. खूप मुलं बघा जी कार्यक्रमात भाग घेत नाहीत, घरचे कार्यक्रम असतील तरी पण माझा अभ्यास, माझ्या असाइनमेंट ह्याच्यामध्येच असतात, तर या मुलांचा कॉन्फिडन्स इतका नसतोय आणि ते पटकन मग राग, चिडचिड ह्या गोष्टीवर नियंत्रण करू शकत नाही. त्यामुळे मला सांगायचंय की जसं सुरू झालंय अकॅडमिक्स तर तुम्ही काही ना काही ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करा, जेणेकरून त्यांना रिच्युअल कळेल. म्हणजे सगळ्यात पहिला सांगायचं म्हणजे डिसिप्लिन म्हणजे काय, तर आपण अभ्यासाचं डिसिप्लिन सांगतो ते डोक्यात जात नाही, तर एखाद्या ऍक्टिव्हिटी थ्रू सांगितलं तर ते डिसिप्लिन जातं व्यवस्थित. सुरुवात करू शकतात पॅरेंट्स. ओके, आणि ह्याच्यापुढे आपल्याला सांगायचं म्हणजे कसं आहे की पालकांचा बघायचा दृष्टिकोन कसा असतो की अरे त्याला जमते तुला का जमत, किंवा तो बघ सांगितलं की लगेच करतोय, तुला किती वेळ लागतो, तू आळशी आहेस किंवा तुला जमत नाही, तू उठत नाहीस पटकन. तर ऍक्च्युली हे फॅक्ट आहे. फॅक्ट का आहे? कारण प्रत्येक माणसाचा ब्रेन म्हणतो आपण तो वेगळा असतो, त्याची सायकोलॉजी विचारधारा वेगळी असते आणि ही खरोखर जेनेटिकली पास ऑन होते मुलांमध्ये आपण बघतो आणि त्याचे वेगळेवेगळे कॅरेक्टरिस्टिक असतात. उदाहरणात सांगायचं म्हणजे एखादी पण समजा इन्स्ट्रक्शन दिले एका मुलाला खरोखरच की एखादा मुलगा नॉर्मली हा करतो आई किंवा बाबा म्हणतो आणि करतो, एखादा उत्सुकतेत करतो की हा झालं आता काय करू पुढं, ते पण सांगितलं हा अजून काय करू, म्हणजे सतत त्याला काहीतरी करायची इच्छा असते किंवा पटपट करायची पण इच्छा असते. आणि असेही मुलं असतात की ज्यांना उठायला वेळ लागतो, करायला वेळ लागतो, मी नंतर करतो, आळसपणा करतात ते किंवा मी उद्या करतो, ते करणार काम पण वेळ लावणार. मग अशा पद्धतीचा ऍक्च्युली आपल्या ब्रेन मध्ये ना न्यूरॉन्स नावाचे थोड्या गोष्टी असतात. ओके, स्ट्रक्चर जे म्हणजे आपल्या न्यूरॉन्स म्हणजे ते पॅटर्न्स असतात जे आपल्या ब्रेनला वायरिंग देतात. म्हणजे आपण साधे एका इलेक्ट्रिक स्विचचं समजलं की एक बटन कुठलंही आपण ऑन ऑफ केलं की कसा लाईट बंद चालू होतो, तर असे स्विचेस किंवा असे पॅटर्न्स असं कनेक्शन आपल्या मेंदूमध्येही असते. तर किती लवकर ते रिॲक्ट करतात हे आपल्या ब्रेनच्या न्यूरॉन्सच्या स्पीडवरती डिपेंड असतं. म्हणजे एखादी माहिती किती लवकर प्रोसेस करतो एखादा ब्रेन ते डिपेंड्स, आणि ते प्रत्येकाचं वेगळं असतं. म्हणून आम्ही युजुअली सांगतो की कम्पेअर करू नका, मे बी तो उशिरा करतोय पण तो काम करतोय. मग अशा पद्धतीमध्ये मुलांचंही होत असेल की एखादा पटकन होमवर्क करतो, एखाद्याला चार वेळा सांगायला लागतंय, एखादा आपलं रुटीन आहे म्हणतोय त्या त्या वेळेला बसतोय आणि करतोय. तर अशाही गोष्टी होत असताना आपण बघतच आहे.
0: हो ना,
1: बरोबर.
0: मग जसं आपण अभ्यासाबद्दल आता बोलणार आहोत सर, तर आता नुकतीच शाळेला सुरुवात झाली, तुम्ही म्हटल्यासारखं लगेचच त्या मोडमध्ये जाणं सगळ्यांना जरा डिफिकल्ट जातं, म्हणजे मुलांना शक्यतो. तर कसं त्यांनी स्वतःला कॉन्सन्ट्रेट करावं किंवा कशी आपली तयारी ठेवावी, सुरुवातीपासून कोणत्या अशा गोष्टी लक्षात घ्याव्यात त्यांनी?
1: ओके, खूप वेळा आपलं हेच डिस्कशन असतं की अजून काय करू, अजून काय करू, आणि पालकांचं हेच असतं की जेवण काय वेगळं देऊ काय, काही वेगळं करायला करू काय, वेगळ्या ट्युशनला घालू काय, अजून काय वेगळं करूया. हा तू सकाळी उठ, कोणीतरी घरात आला सांगितलं तू बदाम खा रे, हा तू आता बदाम खा, कोणीतरी सांगितलं नाही नाही तू सकाळी उठून वॉकिंग कर बरं होईल बघ अभ्यास चांगला होईल, हा तू ते करायला सुरू कर, असे खूप सारे गोष्टी कधी कधी आपण मुलांना करतो फक्त अकॅडमिक साठी. पण मला म्हणायचंय की अजून काय करू ह्याच्यापेक्षा प्रोडक्टिव्हिटी कधी वाढते माहिती आहे? जेव्हा असलेल्या गोष्टींमधले नको असलेल्या गोष्टी जेव्हा आपण कमी करतो, म्हणजे आपल्याला एलिमिनेट करायला शिकायला पाहिजे. ज्या गोष्टी कुठल्या गोष्टी नको आहेत त्या काढून टाक, रादर त्यांना अजून वाढवणं. कारण मुलं बघा आजकाल सकाळी सुरू झाला ना त्यांचा दिवस की मला वाटतं 7-8 पर्यंत एक मुलं बिझीज असतात.
0: हो ना,
1: दोन दोन ट्युशन, कधी ऍक्टिव्हिटीज असतात, स्कूल असते, होमवर्क असतो, तर ते कंटाळून जातात. त्यामुळे अशी कुठली एखादी ऍक्टिव्हिटी असेल का की कदाचित ती काढल्यामुळे तो रिलॅक्स होईल किंवा त्या मुलीला बरं वाटेल की हा मला थोडंसं फ्री टाईम मिळतोय, शांत वाटतंय डोकं, तर मी काहीतरी क्रिएटिव्ह करू शकते, तर असं एलिमिनेट काय करू शकतो हे लक्षात घ्यायला. आणि तुम्ही जो म्हटला मुद्दा की लगेच कसं स्टार्ट करायचं, तर परत जसं मी ब्रेनचं एक स्पीड असतो सांगितलं त्याच पद्धतीनं शिकायची पण एक वेगळी पद्धत असते, त्याला सायकोलॉजीमध्ये VAK म्हणतात. VAK म्हणजे काय? फर्स्ट इज व्हिज्युअल, ओके, देन इज ऑडिटरी, आणि मग कायनेस्थेटिक. व्हिज्युअल म्हणजे काय? बघणं, बघून शिकणं. कुठलीही गोष्ट असेल, फक्त अभ्यासाची नाही, आयुष्यात काहीही गोष्टी असतील, एखादा ब्रेन लोब कसा असतो किंवा ब्रेन कसा असतो फंक्शन करतो की तो बघून जास्त शिकतो. एक एक मुलं बघा, बघितलं की लगेच पाठवतं. हा, मी वाचलो दोन वेळा, म्हणजे ते स्कॅन केल्यासारखं कधी कधी वाचतं
0: लक्षात.
1: अरे कसं काय आवडत नाही, असते ती बुद्धी असते, तो ब्रेन तसा स्ट्रॉंग असतो. कुठेतरी काहीतरी वाचतात आणि ते परमनंट असते. हा, मला आठवण आहे मी वाचले. टेबल्स असतील जर बोर्डवरती टीचरने लिहिलेले असतील, हा बघा एकदा, बघितलं की पाठ नाही, मला माहित आहे ते तेच आहे. इतकी स्ट्रॉंग व्हिज्युअल पॉवर असते आणि ती रिकलेक्टही होते. मग ती एक्झामच्या वेळेला, ओरलच्या वेळेला, मिड एक्झाम्स असतील, वीकली एक्झाम्स असतील, कधीही रिकॉल करताना त्यांना लक्षात येते. असे एक एक मुलं असतात जे व्हिज्युअली स्ट्रॉंग असतात, ऑडिटरी स्ट्रॉंग असतात. नेक्स्ट इज ऑडिटरी. ऑडिटरी म्हणजे काय? ऐकून शिकणं. आता आपण बोलतोय किंवा टीचर क्लासमध्ये क्लास घेत आहे, तर एखादा मुलगा किंवा मुलगी जर क्लासमध्ये अटेंटिव्ह असतील, फक्त लक्ष देत जरी असेल तरी टीचरकडं, तरी बघा त्यांना कॉन्सेप्ट पाठवतोय, म्हणजे परत अभ्यास करायची गरज नाही. आता साधं उदाहरण म्हणजे मुलं बघा कशी गाणी शिकतात, ऐकत ऐकत पटकन घेतात आणि मग पाठ होतोय. म्हणजे काय हे समजून घ्यायचं की ऑडिटरी स्ट्रॉंग आहे. ह्या मुलांचं काय असतं, हे जेही ऐकतात हे पटकन ग्रास्प करतात. मग कधी कधी मुलांनी काय केलं पाहिजे की अभ्यास जेव्हा करतात तेव्हा जोरात बोलून बोलून अभ्यास करायला.
0: अच्छा,
1: म्हणजे अशी ही कॅटेगरी असते, मी नाही म्हणत की सगळ्यांना लागू होते, पण अशी थोडे मुलं असतात की जिथं थोडस मोठ्याने म्हणजे त्यानं बोललेलं त्याला स्वतःलाच ऐकू येते, म्हणजे त्याच्या ब्रेनला पोहोचलं. आणि खूप मुलं अशी असतात बघा की आई तू बाजूला बस मी अभ्यास करतो. आणि आजचे थोडे पिरियड्स असे आहेत की जिथं आई असते, कधी कधी वर्किंगमुळे थोडं डिफिकल्ट होते, पण त्या मुलांची इच्छा असते. पण आईला असं वाटतं की काय बाबा तू आता मोठा झालास, अजून किती दिवस तुझा अभ्यास घ्यायचा. पण ऍक्च्युली तो फॅक्ट नसतोय. तुम्ही इमोशनली घेऊ नका, तुम्ही सायकोलॉजिकली घेऊ समजा. त्याला एकतरी कदाचित थोडासा इमोशनल जर असेल तर तू जवळ बस मला बरं वाटतं हे उद्देश असेल. दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्याला तू सांगितलीस की मला कळतंय हा भाग असतो. म्हणजे काय ऑडिटरी जी मुलं असतात यांना सांगावं लागतं. आणि एकदा सांगितलं नाही ना की ते पाठवते. आणि ते खूप सारे पॅरेंट्स मला सांगतात नाही बरोबर आहे सर तुम्ही सांगता की मी सांगितलं नाही लवकर कळते, तेच माझी कामं आहेत, तुझं तू कर म्हटलं गेला तो दिवस किंवा तेव्हा काही अभ्यास होत नाही हे त्यांनी बघतात. तर ऑडिटरी हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण शक्यतो आपण हे रोजच्या गोष्टीमध्ये ऐकत असतो. काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे सेकंडरी आहे, पण अभ्यासाच्या बाबतीत बघितलं तर हे ऑडिटरी कन्सिडर करणं खूप महत्वाचं आहे पॅरेंट्सना. ओके, युट्यूब लर्निंग पण आपण बघतो बघा, म्हणजे कधी कधी असं असतं की व्हिज्युअल आणि ऑडिटरी हे दोन्ही स्ट्रॉंग असतात, मग ते बघतायत पण आणि ऐकतायत पण, त्यामुळे ते पटकन पाठ होते. आणि तिसरी जी गोष्ट आहे ज्याला के दॅट इज काइनेस्थेटिक, म्हणजे हे प्रॅक्टिकल मुलं असतात. म्हणजे यांना जोपर्यंत ती गोष्ट प्रॅक्टिकली बघत नाहीत किंवा टच करत नाहीत फील करत नाहीत तो पण त्यांना त्याचा अंदाज येत नाही. खूप मुलं असतात बघा मी टच करून बघू काय हे काय आहे, हात लावू नको, नाही मला जरा बघायचं. तुम्ही कितीही सांगा कोण नसताना जाऊन त्याला पकडणारच, हा मला आता कळालं हे काय आहे. तर अशी क्युरिओसिटी असते खूप मुलांना. तर कायनेसिटिक म्हणजे काय की ह्या लोकांनी सराव केला पाहिजे, म्हणजे हाताने लिहायला पाहिजे, पेन्सिल हातात घेऊन जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तो पण त्यांना कळत नाही. चल तू ओरली म्हण, म्हणून बघा आपण बघतो की एक एक मुलं एक्झाम मध्ये खूप छान लिहितोय पण ओरल का सांगत नाही, किंवा हा मुलगा तुमचं सगळं सांगतोय ओरली सगळे उत्तर देतोय लिहायला काय होतं याला, असे आपण बघत असतो. प्रॉब्लेम ह्याच्यामुळे आहे की कधी कधी व्हिज्युअली स्ट्रॉंग असतात जे बघून शिकतात, ऑडिटरी स्ट्रॉंग असतात जे पटकन बोलतात, आणि कधी कधी कायनेस्टिक स्ट्रॉंग असतात ज्यांचं एक्झाम अप टू डेट असते पण बोलून दाखवू म्हटलं की नाही होत. तर हे आपण डिफरन्शिएट केलंय का पॅरेंट्सनी की माझा मुलगा कुठल्या कॅटेगरीत येतोय, तो व्हिज्युअल आहे कायनेस्टिक आहे का ऑडिटरी आहे. कारण जितकं प्रॅक्टिस परत करणार कायनेस्टिक वाले तेच आहे, जितकं प्रॅक्टिस करा शक्यतो कायनेस्टिक वाल्यांचा. अजून एक गोष्ट सांगायचं म्हणजे हे खूप रेस्टलेस किंवा त्यांची अटेन्शन स्पॅन कमी असते, कारण यांना अंग हलवल्याशिवाय चैन पडत नाही. बघा एक ठिकाणी बस म्हटलं तरी ते बसत नाही, अंग हलवणार, उठून पळणार, काहीतरी हातात घेणार, वाजवणार, ते चिडचिड होते. टीचरशी पण होते क्लासमध्ये चिडचिड. पण समजून काय घ्यायला पाहिजे की ही व्यक्ती कायनेस्थेटिक आहे, हिला हा जा तू बाहेर जरा काम करून ये, किंवा आई जरी घरात असेल तरी बाबा असतील तर हा बाबा तू हे काम कर, मध्ये उठ पाणी पिऊन ये, जा बाहेर कोण आहे बघून ये, म्हणजे थोडस डिस्टर्ब झालं ना हे परत बसू शकतात शांत अर्धा तास बस, हे ना होत नाही. ओके, आपण उगच कधी कधी ह्याला हायपर ऍक्टिव्ह आहे का असं नाव देतो, तर त्यांना लेबल न करता आपण जर त्यांना समजून घेतलं की हा हा कायनेस्थेटिकली चांगला असेल किंवा याची बॉडी एनर्जी जास्त आहे याला मुवमेंट करायला लागतात, तू मुवमेंट कर परत बस, अशा पद्धतीने आपण समजू शकलो तर थोडंसं मला वाटतं की पॅरेंट्सना इझी होईल समजायला.
0: बरोबर, म्हणजे आधी स्वतःची कोणती पद्धत आहे, म्हणजे कोणत्या पद्धतीनं आपल्याला लक्षात राहतं ते आधी जरासा अभ्यास केला पाहिजे आणि मगच आपण पुढे गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. खूपच महत्वाच्या गोष्टी सांगून दिल्यात आपण सर, आणि कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा आपली चर्चा सुरू असेल. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू.

0: छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही ट्यून आहात केली वेणुधोनी 90.4 FM वरती आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण शैक्षणिक दृष्टिकोनाबद्दल ऐकत आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करत आहेत तेजस कोळेकर जे करिअर काउन्सिलर आहेत. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सांगतो सर, तर समजा की एखाद्याचा विकनेस असेल की म्हणजे तुम्ही जसं आता कॅटेगरी सांगितली त्याप्रमाणे बघूनच त्याला कळतं किंवा ऐकूनच कानावर जेव्हा शब्द पडतात तेव्हाच ते लगेच पटकन कॅच करू शकतात, अशा जेव्हा गोष्टी असतात त्या आणखीन थोड्याशा डेव्हलप करण्यासाठी आपण काही सांगू शकतो का की मग त्यांनी काय करावं?
1: डेव्हलप नक्कीच करू शकतो. समजून घ्या, एखाद्याचा व्हिज्युअल

0: जोरात बोलणे. ऍक्च्युली माझी तो सोल्युशनच सांगितलं की आईने बसून घेणं किंवा रिपीट करणं एखाद्या गोष्टी, त्याला पटकन कळत नाही ना. चार वेळा सांगा, कारण गाणं पटकन पाठ होत नसेल. गाणं का पाठ होते? कारण ते सतत म्युझिकवर असतं, युट्यूबवर असतं, टीव्हीवर असतं, मोबाईलवर असतं, की ते पाठ होतं. मग हे अशा पद्धतीने जर अकॅडमिक्स पण केलं तर पाठ होऊ शकतं.
1: बरोबर.
0: आणि खूप मुलांचं हे असतं की रायटिंग नाही जमत, त्यांचे फाईन मोटर वीक असतात. जे आपण हातात पेन्सिल पकडायची कला असेल किंवा कसं पकडतो ते नाही जमत. खूप सारे मुलं मी बघतो की ऍक्च्युअली त्यांची पेन्सिल पकडायची पद्धत बरोबर नसते, त्यामुळे पण लिहायला कंटाळा वाटतोय. कारण हँडरायटिंग नीट नसेल तर सगळे ओरडतात मी लिहित नाही असं होते. माझा स्पीड कमी आहे तरी सगळे ओरडतात तरी मी लिहित नाही असं वाटतंय. किंवा मी लिहिताना काहीतरी चुका करतो म्हणून ओरडतात तरी मी लिहित नाही असं वाटतंय. तर जो बेस असतो ना तो खूप चांगला असायला पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल नर्सरी म्हणा, एलकेजी, यूकेजी, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, हे 5 वर्ष ऍक्च्युली एक एक पेरेंट्स काय लहान आहे सोडा असं म्हणतात, पण अकॅडमिक दृष्टिकोनातून जर बघितला तर हे 5 वर्ष बेस आहेत मुलाचे एज्युकेशनसाठी. परंतु मुलगा प्रोनाऊन्सिएशन शिकतो, काय म्हणतो आपण, लिहिणं शिकतो, रिडिंग शिकतो, वाचन शिकतो, सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यात शिकतो की जेणेकरून पुढचं एज्युकेशन इझी जातं.
1: बरोबर.
0: कॉन्फिडन्स टू रीड, कॉन्फिडन्स टू राईट, कॉन्फिडन्स टू टॉक म्हणतो आपण, या सगळ्या गोष्टी इथं येतात. कोविडचं बेस्ट एक्झाम्पल आहे बघा, तुम्हाला माहिती असेल की खूप मुलं नर्सरीला नाही गेली. आज जी मुलं ही 5th, 6th, 7th, 8th, 9th पर्यंत पण आहेत, खूप प्रॉब्लेम आहेत त्यांना. बेसिक मॅथ्स होत नाही, कारण त्यावेळेला ते अटेंटिव्ह केलेले नसतात. लिहिता अजूनही येत नाही, स्पेलिंग्स नीट होत नाही, लिहायला आवडतच नाही, कारण प्रॅक्टिसच केली नाही तेव्हा. किंवा अभ्यास नकोच वाटत, कारण बेसच नाही आहे, मग कम्पॅरिझन होते. अशा गोष्टी पण असतात. तर आपण या गोष्टी करू शकतो की इथं इम्प्रूव्ह होऊ शकतं. ओके.
1: मग याच्यामध्ये शिक्षकांचाही काही रोल असावा का सर?
0: शिक्षकांचा रोल असावा, पण आता स्कूलमध्ये स्ट्रेंथ बघितलं तर आपण व्हेरी होते. एखाद्या स्कूलमध्ये 15 असेल, एखादा 30 असेल, एक एक ठिकाणी 50 असतात, एक एक स्कूल्समध्ये तरी 70 एवढे मुलं असतात. तर इट इज डिफिकल्ट ऍक्च्युली की टीचर्सनी कसं आयडेंटिफाय करायचं. पण म्हणून मला काय वाटतं की सगळंच रोल हे टीचर्सना घातल्यापेक्षा थोडंसं जर पॅरेंट्सनी जरी कॅटेगरी करून दिली की माझ्या मुलाला एवढं कळतं तुम्ही असं सांगा. पॅरेंट्सचं कसं की आम्हाला काहीच कळत नाही तुम्ही सगळं बघा, तर होणार नाही. वेरएज टीचर्स जर समजा हे समजू शकले किंवा हा सेशन ऐकू शकले, जरी एवढं जर लक्षात आलं की एखादा मुलगा का करत नाहीये, तरी बऱ्याच वेळेला त्या टीचरचा दृष्टिकोन बदलू शकतो.
1: नक्की.
0: कारण युजली कसं आहे की अरे हा करतोय तू का करत नाही, जनरल कम्पॅरिझन होते. पण स्पेसिफिकली सायकोलॉजिकली जेव्हा त्यांनी समजू शकतात तर नक्कीच त्यांना आराम वाटेल की बाबा हा ठीक आहे, मी याला कदाचित दुसऱ्या पद्धतीने सांगून बघते आणि मग कळू शकते. म्हणजे कम्पॅरिझन तरी कमी होईल की तो सांगतोय पण लिहित का नाही, किंवा लिहितोय पण सांगत का नाही, बोलत का नाही, बिकॉज देर इज समथिंग इश्यू. आणि जसं मी पहिला पॉईंट सांगितला की सगळंच अकॅडमिक्स नाही आहे, थोडंसं जर ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह केला तर मुलं बोलायला शिकतात, फ्रीली वागायला शिकतात, ह्या गोष्टी चेंजेस होतात. रॅपो बिल्डिंग पण खूप इम्पॉर्टंट असतो. कधी कधी बघा टीचर्स ऐकतात आई वडिलांचं ऐकत नाही.
1: हो ना.
0: कधी उलट असते की आई वडिलांचंच ऐकतात आणि टीचर्स नको म्हणते. दोन्ही पॅटर्न्स आपण बघतो. तर तो कसा रॅपो ठेवला आहे तो खूप महत्वाचा. परत ह्याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे की प्रत्येक मूल जसं आपण म्हटलो की वेगवेगळ्या पद्धतीने शिकतोय हे तर नक्कीच आहे, पण कधी कधी एखादे विषय पण जड जातात. प्रत्येक मुलाला सगळ्या विषय येतोयच असं नाही आहे. आपण नेहमी काय करतो, अरे सगळे विषय करतोस पण हा विषय काय येत नाही तुला, उदाहरण तुझं मॅथ्स का वीक आहे, उदाहरण तुझं हिंदीच का वीक आहे, किंवा कन्नडाच का तू नको नको म्हणतोस, सगळे सब्जेक्ट करतोस पण तुला ते इंग्लिशचा काय प्रॉब्लेम आहे, असं होतंय. तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की समजा एखादा सब्जेक्ट वीक असेल तर त्याला वेगळं आपण थोडस ट्युशन लावणं किंवा वेगळे एफर्ट्स घालणं. तर आतापासून जर सुरू केलं जून पासूनच की हा सब्जेक्ट माझा वीक जातो तर ह्याला 2 दिवस एक्स्ट्रा देणार आतापासूनच, तर काय होतंय व्यवस्थित प्लॅन करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये गोल सेटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. गोल सेटिंग म्हणजे काय, आता या 2 प्रकार येतात. गोल सेटिंग म्हणजे मला काय पाहिजे ते मिळवायचं, ओके. पण अकॅडमिकली मला असं वाटतं की तुम्ही 2 गोष्टी ठेवा, एक आहे शॉर्ट टर्म गोल आणि दुसरा आहे लॉंग टर्म गोल. हे प्रत्येक आपण कॉर्पोरेटमध्ये बघतो की जिथं सांगतात प्रत्येक माणसाला आयुष्यात काय पाहिजे, तर असं अचीव्ह करायचं असेल तर लॉंग टर्म गोल्स ठेवा आणि त्याला कट डाऊन करून शॉर्ट टर्म मध्ये ठेवा. तर मला मुलांनाही सांगायचं की तुम्ही जर लॉंग टर्म गोल ठेवला की हा मी ह्या वर्षी 90% घेणार किंवा मला काही 70% पाहिजे, हा जर गोल असेल तर तुमचा लॉंग टर्म गोल मार्च पर्यंत वाट बघू नका. कारण काय होते मग ते जानेवारी फेब्रुवारी पण अभ्यास करायची इच्छाच होते, अजून लांब आहे अजून लांब आहे असं होते. पण आपल्याला लक्षात येत नाही की ते सेशन म्हणजे तो वेळ निघून गेला. तर जसे 4 एक्झाम्स असतात प्रत्येक मुलांचे, ते FA1, 2, 3, 4 असं काहीतरी म्हणतात किंवा SA1, SA2 म्हणतात. तर प्रत्येक FA1 ला माझा गोल काय असेल, जर मला 90% पाहिजे तर प्रत्येक FA1 मध्ये मला ऍटलिस्ट 85% पर्यंत असायला पाहिजे किंवा 90% हा रेकॉर्ड मला मेंटेन करायला पाहिजे. तर ह्याचा आपण जर एक नोट डाऊन करत राहिलो, एखादं ट्रॅक केले एका पॅरेंट्सनी मुलांनी बसून की सर FA1 चे सगळे नोट्स ली, मार्क्स ली, त्याच्या बाजूला FA2 ची ली, FA3 ची ली, म्हणजे काय त्याचं त्याला तिथे दिसतंय. आणि तो शॉर्ट टर्म गोल्स असे ठेवून लॉंग टर्मला आपण ते कन्वर्ट करू शकतो.
1: बरोबर.
0: कुठेतरी तो कॉन्फिडन्स असतो. बघा जे मुलं हुशार आहेत त्यांना हे नक्की लक्षात येईल की तो रॅपो असतो. हा मी मागच्या टेस्टला गेले ना, यावेळेला करू शकतो, मागची चांगली गेली आता करू शकतो. पण ती मागची गेली नसेल मग यावेळेला होईल काय.

0: नाही, हा कॉन्फिडन्स कधी कधी येत नाही. थोडस म्हणजे विचार असतो की मला जमेल का नाही. तर शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म गोल हे तुम्ही मुद्दा म्हणून करा, जेणेकरून लक्षात येईल की हळूहळू जर आपण त्या प्रत्येक शॉर्ट टर्म गोल अचीव्ह करायला, इट मीन्स की लॉंग टर्म गोल आपण नक्की अचीव्ह करणार.
1: बरोबर.
0: ओके, जसं साधं क्रिकेटचं उदाहरण घेतलं की एक टार्गेट असेल इतके रन्स करायचे, तर टीम प्लॅन करते पहिल्या थोड्या ओव्हर्स मध्ये किती, नंतर किती, नंतर किती. तर असं जर प्लॅन केलं तर नक्की ते गोल अचीव्ह होऊ शकते. आणि हे प्रोग्रेस तर आपण बघायचंच. आणि मेडिटेशन एक जर तुम्ही ऍड करू शकला ह्याच्यामध्ये, हा तर मेडिटेशननं काय होतं ऍक्च्युली की आपण एका पद्धतीमध्ये, एका विशिष्ट पद्धतीने व्हिज्युअलाइज करतो गोष्टी की मला जे पाहिजे त्या पद्धतीनं मला ते मिळालेलं आहे. म्हणजे उदाहरणात जे FA1 चे मार्क्स जे एक्सपेक्टेड असतील तुम्हाला, म्हणजे चार्ट असं करा की मला एवढे मार्क्स पाहिजेत, नंतर पडले किती तेही लिहायचं. म्हणजे सवय लागते आपल्याला मागण्याचे निसर्गाकडून, युनिव्हर्स कडून. आपण म्हणतो की मला हे पाहिजे आणि अशा पद्धतीने मी डिमांड करतोय आणि मी व्हिज्युअलाइज करतोय रोज मेडिटेशन. नुसतं एक्झामच्या दिवशी देवाला पाया पडणं हे एक इमोशनल बिहेव्हिअर आहे, नो डाऊट, हे चांगलं आहे, केलं पाहिजे. पण जर रोजच त्यांनी केले की मला इतके मार्क्स पडतच आहेत किंवा माझं हे अकॅडमिक सक्सेस होतच आहे किंवा मला दिसतंय माझे हे रिपोर्ट कार्ड एवढे एवढे मार्क्स मला दिसतात, जर हे रोज करू शकले तर त्या रिच्युअल मध्ये जास्त पॉवर आहे एक दिवसापेक्षा रोज केलं तर. तर हे प्रोसेस मुद्दामहून मुलांनी फॉलो करावं, ज्याला व्हिज्युअलायझेशन किंवा मेडिटेशन टू व्हिज्युअलाइज द थिंग्स दॅट यू वॉन्ट इन लाईफ असं त्याला आपण म्हणतो, की ते होऊ शकतं. तर मुद्दामहून दोन दोन कॉलम करायचे, जे पाहिजे ते आणि म्हणजे पडले ते. हळूहळू लक्षात येईल की तो डिफरन्स कमी होत जाईल सुरुवातीला जरी जास्त असेल तर, कारण तुम्ही स्वतःला विश्वास द्यायला शिकता, नकळत अभ्यास करायला शिकता, कारण मी लिहिलंय मला पाहिजे तर माणूस अभ्यास करायला शिकतो, तर हे खूप हेल्प होते. ओके, आणि लास्ट गोष्ट अशी सांगायची ह्याच्यामध्ये मला की जर अजूनही डिफिकल्ट होत असेल, मला लक्षात राहत नाही किंवा गोष्टी चुकतो विसरतो, तर सगळ्यात सोपं काम एक चार्ट करा, डाव्या साईडला सगळे डेट्स लिहा तुमचे आणि वरच्या बाजूला कॉलम्स मध्ये काय काय मला गोष्टी रोजच्या करायचे याचा एक कॉलम करा आणि रोज त्याला ट्रॅक करायचं. मी केलं का आज टिक मार्क, नाही केलं का क्रॉस मार्क, असं रोज त्याला टॅली करा. आणि एक रूल ठेवा की कुठलाही माझं कॉलम मधला एखादा जर गोष्ट असेल मी केली नाही तर त्याला फक्त दोनच दिवस परमिशन आहे क्रॉस मार्क घालायची, तिसऱ्या दिवशी ते केलंच पाहिजे. म्हणजे अशी अट आपण स्वतःलाच घालायचं.
1: बरोबर.
0: किंवा काहीतरी पॅरेंट्सना सांगू इच्छितो की मी काहीतरी असं जनरल पनिशमेंट ठेवा की तुला काय पाहिजे ते मी आज नाही करणार कारण तू हे क्रॉस मार्क आहे. म्हणजे ती मोटिवेशन टू अचीव्ह असं म्हणतात त्याला, थोडस पुश मिळतोय. आणि जर तुझे चांगले टिक मार्क आले कंटिन्यू, बाबा तू रोजच केलास, तरी काहीतरी त्यांना गिफ्ट रिवॉर्ड ठेवा. मी नाही खूप मोठं किंवा एक्सपेन्सिव्ह म्हणे, साधं रिवॉर्ड, एखादं जे जेवण आवडीचं असेल किंवा काही असेल, तर रिवॉर्ड्स आणि पनिशमेंट गो हँड इन हँड. तर हे होऊ शकते. थोडे लिस्ट मला सांगायचे, मेन्शन केले की चार्ट प्रिपरेशन कसा करावा. तर उद्या शाळा आहे तर आदल्या दिवशी युनिफॉर्म माझा इस्त्री केलेला आहे का, शूज पॉलिश केलेले आहेत का, बॅग मी पॅक करून ठेवलेला आहे का, किंवा उद्या टीचरने काही सांगितलं होतं, काहीतरी असाइनमेंट प्रोजेक्ट होते ते मी घेतलंय का, याची एक टिकमार्क करून ठेवायची. हा केलंय मी आदल्या दिवशीची प्रिपरेशन. वेळेवर झोपणं हेही एक त्याच्यावर टिकमार्क झालं पाहिजे, माझा हा झोपायचा टाईम आहे, माझा उठायचा टाईम, उठलं की पहिला पेन घेऊन टिकमार्क राहा मी या वेळेला उठलेला आहे. मॉर्निंग रिच्युअल्स जसे की म्हणजे वॉशरूम असेल, ब्रशिंग असेल, किंवा एखादे मुलं पूजा करतात, एखादे मुलं नाश्ता करत, म्हणजे त्या त्या टाइमला जे असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी नीट झालेत का, हा मी केलं व्यवस्थित त्या त्या टाइम मध्ये, आणि हा माझा एक टाइम आहे ह्या टाइमच्या आधी व्हायला पाहिजे, माझं रोजचं डायट व्यवस्थित केलंय का मी, अशा गोष्टी, मग एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, हा मी क्लासला जाऊन आलो, अभ्यास केलं का मी, हे सगळे असे आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. आणि हे नकळत हळूहळू मुलांना टाइम मॅनेजमेंट शिकून जातं की या वेळेत हे करायला पाहिजे, नाही तर मग करतो नंतर करतो विसरलो, ह्या गोष्टी रोजच्या होतात. पण एखादा जर पॅरेंट आणि मुलांनी बसून जर चार्ट केला आणि एक महिना जरी फॉलो केला, मी 100% सांगू शकतो की खूप चेंजेस त्यांच्या लाईफ मध्ये होते. करून बघा मुद्दाम हे चार्ट, कारण समोर दिसते मी मागच्या 8 दिवस केलो नाहीये किंवा मागच्या 8 दिवस इरेग्युलर आहे किंवा कुठली गोष्ट नाही केलो आणि कुठली गोष्ट कन्सिस्टंटली केले, स्वतःला कळते पॅरेंट्सना कळते. आणि हे कंटिन्यू करा, रोज करा, प्रत्येक महिन्याला तो चार्ट चेंज करायचा. आणि जसं म्हटलं काहीतरी रिवॉर्ड्स आणि पनिशमेंट मुद्दाम ठेवायचे, जेणेकरून आपल्याला ते करायला पाहिजे असं आपल्याला वाटू शकतो. ओके, तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये खेळायचा पण टाइम घाला आणि थोडासा स्क्रीन टाइम पण घाला की हा बाबा मी 1-20 मिनिटं मोबाईल बघतो किंवा मी टीव्ही 1/2 तास बघतो, पण 1/2 तासच त्याच्यानंतर बंद, किंवा मग ते क्रॉस मार्क येणार असं पण त्याच्यात घालू शकता.
1: हो ना.
0: ओके,
1: म्हणजे ते स्ट्रिक्टली आपण फॉलो केलं पाहिजे.
0: येस येस येस येस.
2: हा
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. तेजस कोळेकर आपल्या सोबत होते. अकॅडमिक माइंडसेट म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोन आपला कसा असावा, सुरुवातीपासून आपण कसं त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं, या विषयावरती ते आपल्याशी बोलत होते. या पुढचा भाग आपण पुढच्या एपिसोड मध्ये ऐकणार आहोत. पण आजचा भाग कसा होता त्याच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.
2: Kaylee Fertility Center, where families begin. Are you waiting to hear the rhythm of tiny feet? Struggling with infertility? Don't lose heart. Kaylee Fertility Center offers complete care from consultation to conception. We are here with you with science, compassion and expert hands. Come to Kaylee IVF, where families begin. Kaylee Fertility Center, OPD number 97, Sharavati, 2nd floor, Kaylee's Dr. Prabhakar Kore Hospital and MRC, Belagavi. Phone number 0831-255-153 and 247-3777, extension 1530.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आजही आपण तेजस कोळेकर यांना ऐकतोय। ते करिअर काउन्सिलर आहेत। संस्कृती एज्युकेअर ही त्यांची संस्था आहे। याच्या अंडर खूप सारे विद्यार्थी आणि पालकांना ते मार्गदर्शन करत असतात। अभ्यास आपण कसा करावा सुरुवातीपासून याबद्दल आपण गेल्या भागात ऐकलं होतं। या भागात आपण माइंडसेट आपला कसा असावा या विषयावरती ऐकणार आहोत। तर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते। तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। सर, बऱ्याचशा गोष्टी आपण बोललो आणि त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट असेल किंवा सुरुवातीपासून आपण कसं फोकस केलं पाहिजे, स्टडीवरती काय बदल केले पाहिजेत पालकांनीही आणि मुलांनीही, या सगळ्या गोष्टी आपण सांगून दिल्यात। आता हे सगळं करत असताना आपल्याला माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे किंवा त्याच्यावरती कंट्रोल असणं खूपच गरजेचं आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगू आपण?
1: माइंडसेट हा खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे हा माइंडसेट प्रत्येक ठिकाणी कामाला येतो।
0: बरोबर।
1: म्हणजे नॉट ओनली अकॅडमिक सक्सेस किंवा उद्या आपल्या लाईफ सक्सेसमध्ये पण, पैसे कमवणं असेल, नाव कमवणं असेल, करिअर घडवणं, प्रोफेशन, या सगळ्यामध्ये माइंडसेट खूप महत्वाचं असते। आणि आजकाल काय झालंय की डिस्ट्रॅक्शन्स खूप झालेत, त्यामुळं माइंडसेट पटकन हलतंय लोकांचं आणि शॉर्ट टर्म मोटिवेशनमध्ये लोक जातात की टेम्पररी, हा मला तर बरं वाटतंय तर मी हेच करू का असं वाटतंय। आणि करिअरच्या बाबतीत पण असं खूप वेळा होतंय की नाही, यात मला नाव चांगलं होईल वाटतंय किंवा मला पैसा मिळेल असं वाटतंय किंवा सध्या असं वाटतं असं, मग लॉंग टर्म विचार जास्त होत नाही। त्यामुळं प्रत्येकाने आपलं माइंडसेट ठरवलं पाहिजे की आपण कसं चेंज करू शकतो किंवा काय करायला पाहिजे राहतात। ओके। आणि मला वाटतं सुरुवात इकडून एका पॅरेंटकडूनच खरोखर होऊ शकते। मी काल दोन बातम्या बघितल्या, म्हणजे मुद्दा मला मेन्शन करायचे कालच्याच आहेत त्या बातम्या, की जिथं आपल्याला माहित आहे की जो चेसचा जो एक चॅम्पियन आहे प्रज्ञानंद, ओके, तर त्यानं रिसेंटली म्हणजे नॉर्वे चेस एक स्पर्धा होती जिथं तो पहिला भारतीय झाला, ज्याला म्हणजे मॅग्नस म्हणून एकटा आहे कार्लसन काहीतरी, तर त्याला त्यानं हरवलं। तर हे कसं झालं, तर तो खूप अपसेट होता, म्हणजे ते काहीतरी 3-4 मॅचेस हरला होता तो कंटिन्यू असं। पण त्याच्या आईनं त्याला एक गोष्ट सांगितली, म्हणजे की अरे आता महिना बदललाय, म्हणजे आता जून महिना सुरू झाला ना, तर महिना चेंज झाला आणि नक्कीच तू ह्या महिन्यात चांगलं करशील, विसर मागचा महिना। आणि मला काय झालं माहित नाही म्हटलं तो की हे ऐकून, बट मी त्याच्यानंतर सगळे मॅचेस जिंकलो आणि ते कॉम्पिटिशन पण जिंकलो। जर त्या आईने हे वाक्य बोललं नसतं तर त्याला कॉन्फिडन्स कुठून मिळाला असतं? युजुअली आपण बघतो की खूप वेळा निगेटिव्हच होत असतं पालकांकडून की आता नाही केलास पुढं काय करणार, एवढं दिवस जमलेलं नाही आहे तर पुढं तर काय जमणार, राहू दे की तुला होणारच नाही आहे, अशा गोष्टी खूप होतात। तर हे लक्षात घेणं महत्वाचं आहे पालकांना की ते खूप मोठे रोल मॉडेल आहेत मुलांसाठी। आपण टीचर्सना इन्फ्लुएन्स करतो किंवा टीचर बघ तुझी म्हणतो, टीचर इज ऑल्सो सेकंडरी, मी म्हणतो पहिला आहेत ते पॅरेंट्सच आहेत। कारण इमोशनल बॉन्डिंग जे पालकांबरोबर असतं ते बाहेरच्या लोकांबरोबर होऊ शकत नाही। बघा, किती झालं तरी तुम्हाला काही त्रास झाला तर मुलांना वाईट वाटतं, त्यामुळे ते बॉन्डिंग असते, तर तुम्ही त्यांच्या मागे राहणं खूप महत्वाचं आहे। आता हे स्पोर्ट्स मधले असे खूप आपण बघ, परत कालचीच एक न्यूज होती की जिथं दिव्यांशी म्हणून एक मुलगी आहे जिनं टेबल टेनिस कॉम्पिटिशन मध्ये चायनाला हरवले, म्हणजे 15 वर्षाची फक्त मुलगी आहे ती। चायना अशी असा देश आहे जो टेबल टेनिस मध्ये कधीच हरत नाही, असं त्याचं नाव आहे, रेकॉर्ड आहे की ते कधीच नाही हरत, सगळे मेडल टेबल टेनिसच्या चायनाला जातात वर्ल्ड वरचे, म्हणजे मोठे मोठे। त्या लेवलला आपल्या इंडियाच्या मुलीनं, 15 वर्षाच्या मुलीनं तिला हरवलेलं आहे। ही कालचीच न्यूज आहे। का झालं? कारण तिनं बघितलंय लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी काय केलेलं आहे, तर ती अशी म्हणते की ती म्हणजे मी मेडलसाठी जिंकले नाही तर मी माझ्या आई वडिलांच्या सॅक्रिफाईससाठी खेळले, आणि तो तिचा मोटिवेशन होता, स्ट्रॉंग फॅक्टर ऑफ मोटिवेशन। अशी खूप म्हणजे तिची खूप स्टोरी वेगळी आहे, पण आपण हे समजू शकतो की पालकांचा माइंडसेट पहिला बदलायला पाहिजे जर मुलाचा माइंडसेट चेंज व्हायचा असेल। आपण त्याच मोडमध्ये तेच शब्द, तेच प्रकार आणि तेच करत राहिलो आणि मुलांकडनं अपेक्षा करत राहिलो की काहीतरी हा वेगळं करेल, तर व्हेरी फ्रँकली अँड व्हेरी सॉरी टू से की हे नाही होणार। तर पहिला पालक पाहिजे। वैभव सूर्यवंशी आता सगळ्यांना माहित आहे, हा IPL चा प्लेअर आहे, सगळेजण त्याचं नाव काढतात। आता लक्षात येते की त्याच्या वडिलांनी खूप एफर्ट्स घेतले, म्हणजे तुम्ही जेव्हा अचीव्ह होता त्यावेळेला लगेच पॅरेंट्स कडे जाता की बघा त्याच्या आई वडिलांनी किती एफर्ट्स घेतले। पण आज जर एखाद्या मुलांना सांगितलं किंवा आज जर एखाद्या पालकाला कळालं की ती जायला गेली पाहिजे, त्याची मॅच आहे किंवा त्याचं काहीतरी आहे, नाही माझी मीटिंग आहे मला जमणार नाही, तुझं तू मॅनेज करतोस तू, असं नाही चालत। तो मॉरल सपोर्ट दिला पाहिजे मुलांना आणि त्यामुळे त्यांना बरं वाटत, तर अशा अचीवमेंट बाहेरचे बघून नंतर मग आपण त्याचे पॅरेंट्स असे होते तसे होते म्हणण्यात काही पॉईंट नाही आहे। आपण ही स्टार्ट केलं पाहिजे पहिला। तर प्रत्येक वेळेला असं आधी एखादी एक्झाम असेल किंवा कुठल्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीची मोठी एक्झाम किंवा काही टेस्ट असेल किंवा काही पण ऍक्टिव्हिटी असेल, परफॉर्मन्स असेल, आपण राहणं खूप महत्वाचं आहे। उगाच मी बिझी आहे, माझं काम आहे, मला जमत नाही, नो डाऊट तुम्ही खरोखरच बिझी असाल, पण सायकोलॉजिकली त्यांच्या माइंडसेटवर असर पडतोय त्या गोष्टीचा। इट ऑल स्टार्ट फ्रॉम फर्स्ट जस्ट पॅरेंट्स. अँड सेकंड थिंग, जसं आपण मगाशी डिस्कस केलं की चार्टिंग का केलं पाहिजे, म्हणजे मुलांसाठी जर आपण बोललो तर हे जे टाइम टेबल आपण करतो ना, हे शॉर्ट रिमाइंडर्स असतात.
0: अच्छा,
1: माझे 6 वाजलेत मला इकडे जायचंय, माझे 8 वाजलेत मला हे काम करायचंय, अरे 11 वाजले मला झोपायची वेळ झाली, किंवा सकाळी मला 8 च्या आधी उठून हे करायचंय. असे रिमाइंडर्स हळूहळू जेव्हा हे वारंवार मिळत जातात तुमच्या ब्रेनला, तुमच्या माइंडसेटला, तुमच्या पॅटर्न ऑफ थिंकिंगला, तर हळूहळू ना हे परमनंट होतात आणि मग ती एक पद्धत बनते की हा मला असंच जगायचंय म्हणून. खूप सारे मुलं बघा काय चाललंय माहित नाही, क्ल्यूलेस आहेत. तो बोलवला तिकडे गेलो, ही बोलवली इकडे गेलो, कोण पाहुणे आले टाइमपास केलो, काही पण करा, अभ्यास हा माहित नाही मला, म्हणजे ट्रॅकिंग नसतो. ट्रॅक करण्यासाठी हे टाइम टेबल महत्वाचं आहे आणि टाइम टेबल केल्यामुळे तो माइंडसेट आपला चेंज होतो. ओके, आणि हळूहळू पण जे पॅरेंट्स म्हणतात ना डिसिप्लिन डिसिप्लिन, तर हे डिसिप्लिन त्याच्यामध्ये आपोआप त्या टाइम टेबल मध्ये येऊ शकतो. ओके, आणि गोल सेटिंगचं आपण बोललेलंच आहे, तर हे गोल सेटिंग जर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म केले तर परत ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे टाइम टेबल आणि गोल सेटिंग हे माइंडसेट डेव्हलप करण्यामध्ये खूप महत्वाचं. आणि टाइम टेबल आपण जे मुलं फॉलो करत नाहीत किंवा असंच जगतात, खूप वेळा ह्यांना ज्या वेळेला अशा काही डिस्करेजमेंट येतात किंवा रिजेक्शन येतात, फेलियर्स येतात, त्यांना वाटतं की संपलं आयुष्याचा काय होणारच नाहीये. आणि अशा वेळेला ते लॉंग टर्म गोल आपल्याला लक्षात करून देते की मला काहीतरी अचीव्ह करायचं. तर जरी शॉर्ट टर्म गोल थोडे थोडे अचीव्ह झाले नाहीत, तरीही लुक ऍट द बिगर पिक्चर म्हणतात ना असं लाईफमध्ये, म्हणजे हा मला काहीतरी करायचं आहे, मोठं व्हायचंय, तर परत तो माइंडसेट आपल्याला हेल्प करतोय. कारण ते गोल लिहून ठेवलेलं आहे आपण कुठेतरी जिथं रोज दिसू शकते, रोज बघू शकतो, अशा ठिकाणी लिहायचंय. म्हणजे ऑलवेज लुक ऍट द बिगर पिक्चर. ठीक आहे, एखादी मॅच जरी हारलो तर नेक्स्ट करू शकतो, एखादी एक्झाम जर कमी मार्क्स पडले तर आपण परत करू शकतो, ही आपल्यामध्ये भूमिका असली पाहिजे.
0: बरोबर. ओके, खूपच महत्वाच्या गोष्टी सांगून दिल्यात आपण सर. आणि कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा आपली चर्चा सुरू असेल. तुम्ही ऐकत राहा वेणूधुनी 90.4 FM KLE कनसू.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही ट्यून आहात केली वेणुधोनी 90.4 FM वरती. आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण शैक्षणिक दृष्टिकोनाबद्दल ऐकत आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करत आहेत तेजस कोळेकर, जे करिअर काउन्सिलर आहेत. सध्या मुलांची जी वाढती समस्या आहे सर, म्हणजे स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे आणि ते वाढल्यामुळं म्हणजे त्यांचं कसं होत आहे की जरी त्यांना रिस्ट्रिक्शन्स आपण घातले की नाही तू एक तासभरच मोबाईल बघायचास किंवा तासभरानंतर बंद करून ठेवायचास, तरी त्यांचं लक्ष त्या मोबाईल कडेच असतं. जरी त्यांचं म्हणजे ते ड्युरेशन संपलेलं असलं तरी सुद्धा, पुस्तक घेऊन जरी बसलेले असले तरी ते त्यांचं लक्ष मोबाईल कडे असतं की मला काही मेसेज आला असेल का किंवा काही नोटिफिकेशन आलेत का, हे त्यांच्या बॅक ऑफ द माइंड चालू असतं त्यांचं. तर ह्याच्यावरती कसं आपण कंट्रोल करू शकतो किंवा हे जे डिस्ट्रॅक्शन होत असतं त्याच्यावरती कसं कंट्रोल करू शकतो?
2: ओके ओके. एक टर्म आहे जी म्हणजे आपण जे म्हणतो ना की यंग जनरेशन जी आहे त्यांना सगळ्यांना ही टर्म माहित आहे, ज्याला फोमो म्हणतात. FOMO म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट ज्याला म्हणतात. ह्यांना का टच मध्ये राहायचं असते, कारण काहीतरी मी मिस केलंय हे असं त्यांच्या मित्रांकडून कळते. अरे तू काल रात्री ऑनलाईन नव्हतास, आम्ही खूप छान चॅटिंग केली किंवा आम्ही ऑनलाईन गेम खेळला, अरे तू मिस केलास. कुठल्या एखाद्या गेट टुगेदरला गेलो नाही, काल काय मस्त पार्टी केली आम्ही, तो फ्रेंड आला, ती मुलगी आली, तो मुलगा आला, आम्ही इतके फोटो काढले, मस्त अपलोड केलो, अरे तूच ग्रुप फोटोत नव्हतास, तुला टॅगच करणार कसं, किंवा अशा गोष्टीमुळे काय होते त्याला फोमो म्हणतात, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. पण त्यालाच तोड देणारा म्हणू शकतो एक नवीन शब्द, म्हणजे परत त्यालाही शब्द आहे ज्याला जोमो म्हणतात, म्हणजे जॉय ऑफ मिसिंग आउट. तर मुलांनी समजून घ्यायला पाहिजे की प्रत्येक वेळेला जर तुम्ही त्या फिअर ऑफ मिसिंग आउट मध्ये जगलं, अशी कुठलीच गोष्ट नाही आयुष्यात की जी तुम्ही म्हणजे सगळ्याच गोष्टी आपण करू शकतो असं होत नाही. तर कधी कधी ना तो जॉय असला पाहिजे. मी खुश आहे बाबा काल आलो नाही, मी शांत झोपलो माहित आहे, तुम्ही तर काहीतरी करत असाल, पण आय वॉज हॅपी. म्हणजे मी आलो नाही किंवा मी चॅटिंग केलो नाही, मी गेम खेळलो नाही, आय वॉज नॉट पार्ट ऑफ द गेट टुगेदर, आय फील जॉयफुल. कारण काय होतंय हळूहळू ना हे कंपल्शन होतात बिहेव्हिअर, गेलंच पाहिजे म्हणूनच मोबाईल चेक करतात हे प्रत्येक वेळेला. याला अजून एक टर्म आहे सायकोलॉजीमध्ये ज्याला म्हणतात फॅन्टम व्हायब्रेशन्स. म्हणजे मोबाईल वाजला नाही तरी मला मोबाईल वाजल्यासारखा वाटतोय, थांबा चेक करतो, अरे मेसेज आला काय, नाही मेसेज तर आला नाही पण मला ऐकू आल्यासारखं वाटली रिंग, किंवा व्हायब्रेट झाला काय, थांबा मी बघतो एकदा. फॅन्टम व्हायब्रेशन्स म्हणजे जिथं येतही नाही काही तरी पण आपण म्हणजे एवढं युज टू झाले मोबाईल सारखं बघण्याचा. तर ह्या गोष्टीमध्ये फोमो टू जोमो जर हे यंग पिढी जम्प करू शकली खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह करू शकतात ते. आणि ह्यात दुसरी सायकोलॉजी कशी आहे की आजकालचे जे गेम्स आहेत ना, म्हणजे मलाही आठवते मीही खूप आधी गेम्स खेळलेले आहेत, पण त्याला एक वेगळ्या पद्धतीचे म्हणजे आपण काय म्हणू शकतो की माइंडसेट होते आमची त्यावेळी. एक तरी अवेलेबल नसायचं सगळ्या गोष्टी की हातात आहे असं म्हणून, आणि शिवाय ते लॉंग टर्म गेम्स असायचे. म्हणजे ती एखादी कार रेस असेल किंवा एखादं मिशन कम्प्लीट करायचं असेल, तर म्हणजे मी जे बोलतो हे मुलांना लक्षात येईल नक्कीच की अशा पद्धतीचे गेम्स काय करतात की तुम्हाला तुमची क्युरिओसिटी ठेवतात, शिस्तीत शिस्तीत खेळूया असं म्हणून हे करतात. पण आजकालचे बघा तुम्ही गेम्स बघितलं असाल ज्याचं नाव आहे पबजी वगैरे आपण बघतो, हे तर त्याचं बॅन आहे. किंवा मुलांच्या मध्ये कॉमन आहे एक फ्री फायर म्हणून गेम आहे, किंवा हे असे जे कार्सचे वगैरे गेम्स असतात की जिथं ऑनलाईन असतं आणि इमिडिएट असतात, हे गेम्स काय करतात की तुम्हाला सारखं खेळायला लावतात. कारण का ह्या गेम्सचा अल्टिमेट गोल नसतो. म्हणजे कसं आहे ना की एखादं गेम कम्प्लीट केलं ती खुशी खूप महत्वाची आहे. म्हणजे ती जी खुशी मिळते आपल्याला की मी गेम संपवला, ओके, ती ऍक्च्युली खरी खुशी आहे. इथं काय होतंय प्रत्येक राऊंड जिंकावं लागतं, प्रत्येक वेळेला मी वरचढ आहे किंवा मी तुमच्यापेक्षा सुपर आहे हे दाखवावं लागतं. एक एक काहीतरी टॅगलाईन देतात त्याला उगाच, तुम्ही एक्सपर्ट आहे, प्रो आहे किंवा असे असे काहीतरी की जिथं त्या मुलांना तो टॅग आवडतो. मी माहिती आहे त्या गेम मधला प्रो आहे, मी माहिती आहे त्या गेम मधला एकदम लीडर आहे, तर हे म्हणायला आवडतं आणि चार लोकात ते सांगायला आवडतं. पण जर तू एक दिवस खेळला नाही तर तुझे पॉइंट कमी होणार, जर तू एवढे राऊंड खेळला नाही तर दुसरा मुलगा वर जाणार. मग काय होते ती क्युरिओसिटी भरते आणि कंपल्शन येतोय. म्हणजे कधी कधी माहीत असतंय अभ्यास आहे, आई बोलवते किंवा माझे डोळे दुखत आहेत किंवा बॅटरी संपायले किंवा अर्जंट कॉल यायला लागलाय, नाही मला हे राऊंड खेळायचंच आहे, मी क्विट करू शकत नाही. बघा ते इंटरनेट 2 सेकंद जरी पॉज झालं चिडचिड वाढते. आई बोलले अरे ये इकडं, चिडचिड आईवर जाते ती, आई किंवा बाबा म्हणा, म्हणजे घरात चिडचिड जाते, अभ्यास ते नंतर करू शकतो, पण कंपल्सिव्हनेस हे वाढतो. म्हणजे हे गेम्स काय करतात, तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह ठेवतात.
1: बरोबर.
2: मग हे सायकोलॉजिकली तयार केलेले गेम्स आहेत हे मुलांना समजलं पाहिजे. इट इज टू कीप यू इन्व्हॉल्व्ह एव्हरी टाइम. तुम्ही एखादा असं गेम ठेवा खेळा की ज्याच्यामध्ये लॉंग टर्म मिशन्स असतील, जे कम्प्लीट करायला तुम्हाला 2 महिने 4 महिने 6 महिने लागतील. तर हे हळूहळू खेळा. हा मी रोज अर्धा तास खेळतो किंवा विकली 2 वेळा खेळतो असं खेळा की ती क्युरिओसिटी राहील. हा मला जाऊन ते खेळायचं आहे, मला कम्प्लीट करायचं आहे, एक लेवल कम्प्लीट केलं की खुशी, असा एक वेगळा हॅपीनेस तुम्हाला येऊ शकतो. आणि अशा गेम्समुळे आता काय झालंय, परत आपण रील्सवर येऊ शकतो, सोशल मीडियावर येऊ शकतो. रील्स बघा, कोण आता 5 मिनिटचा व्हिडिओ बघ म्हटले नाही बघत, 2-3 तास पिक्चर बघ म्हटलं तर युजली नाही बघत, पण रील्स 3 तास बघत बसतील. पण रील्स बघणं म्हणजे शॉर्ट टर्म जे इंटरेस्ट, आणि ह्याच्यामुळे पण मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी होतोय. म्हणजे विचारधारा असे झाले की सगळं टेम्पररी आणि छोटे छोटेच पाहिजे, मग लॉंग टर्म कोण बघणार. म्हणूनच मग अशी मी लॉंग टर्म गोल आणि शॉर्ट टर्म गोल दोन्ही मेन्शन केलं. तर रील्स मुळे काय होतंय, अटेन्शन स्पॅन कमी होते आणि चिडचिडपणा वाढतोय, कारण टेम्पररी तेवढंच, जास्त वेळ नाही. आणि हे गेम्स पण तेच करायला लागलेत, आणि त्यामुळे जे पण आपण ऍक्टिव्हिटीज करतोय सगळे शॉर्ट टर्म, टेम्पररी, लॉंग टर्म काहीही नको असं वाटतंय. कुठंतरी हे गेम्स आणि रील्सचा त्याच्यावर प्रभाव पडतोय. मग जर गेम खेळायचे असतील तर खेळा, पण लॉंग टर्म ठेवा, खेळा असे लॉंग मिशन्स खेळा की तुम्हाला कळेल की नेक्स्ट स्टेज जायचं आहे आपल्याला, शिस्तीत जायचंय, वेळ घेऊन जायचंय. ओके, या गोष्टी असू शकतात. आणि ह्यात अजून एक गोष्ट ऍड करायला मला असं आवडेल की मुलांचे जे डिसिजन्स असतात बघा आजकाल, हे इम्पल्सिव्ह असतात, म्हणजे क्विक असतात. राग असेल किंवा काही निर्णय असेल पटकन घेतात ते, तर त्यामुळे काय होते की त्यांना लक्षात येत नाहीये की आपण त्या गेम्समुळेच हे कधी कधी करतोय किंवा त्या रील्समुळेच कधी कधी करतोय. पटकन डिसिजन घेतात, इम्पल्सिव्ह डिसिजन, विचार करून नाही, पटकन, फास्ट फास्ट पाहिजे ना, सगळं फास्ट पाहिजे. एक राऊंड झाला की लगेच नेक्स्ट राऊंड, परत नेक्स्ट राऊंड, लगेच नेक्स्ट राऊंड, हे अशा पद्धतीने होते. मग काय होतंय, मुलांचं प्लॅनिंग काही नाही, विचार काही नाही, डायरेक्ट ऍक्शन. आणि कुठेतरी हे वेगळ्या गोष्टीला पण मुलं ह्याच्यामुळे जातात, कारण ते डायरेक्ट ऍक्शनवर डिपेंड करतात, विचार नसतो. ते केल्यावर छान वाटेल ना, हा करून टाकूया चल, असं असतंय. म्हणजे विचार केल्यावर काय होईल, हे करणं गरजेचं आहे, आता करायचं आहे, नंतर करू शकतो, होल्ड करू शकतो, नाही म्हणू शकतो का मी, हे विचार अजिबात त्यावेळेला येत नाही. आणि जेव्हा हळूहळू ही पद्धत कंटिन्यू होते, ती एक पर्सनॅलिटी होती, ती एक सायकोलॉजिकल बिहेवियर होतो जो कंटिन्यू तसाच राहतो, आणि त्याला मग तिथून बाहेर काढणं खूप टफ होतं. त्यामुळे हे माइंडसेट हे खूप महत्वाचं आहे. ओके, आपण खूप पॅरेंट्सना म्हणजे मुलांना सांगत असतो आपण की पेशन्स ठेवा, पेशन्स ठेवा. पेशन्स कसं ठेवणार हे अशा गोष्टी असल्यानं, शांत बसून होतच नाही ना, कंटिन्यू काहीतरी मन चालूच आहे त्यांचं. पण त्यामुळं ते पेशन्स वर्सेस इम्पल्सिव्हनेस असं होतंय म्हणून समजून घ्या. त्यामुळं जर मुलांनी मेडिटेशन जर प्रॅक्टिस करू शकले रोज, तर खरोखर ते कन्फ्युजन टू क्लॅरिटी जाऊ शकतात. आणि त्यामुळं मला वाटतं की जनरेशन आताची जी आहे, त्यांनी जर रोज 2 वेळा मेडिटेशन केलं तर खूप सारा क्लॅरिटी येतात त्यांना. कारण मेडिटेशन ही अशी भाग आहे की जिथं तुमचा ब्रेन थांबतोय थोड्या वेळासाठी. कितीही गोष्ट काय करायची असेल, मला उठून जायचं आहे, काहीतरी खायचं आहे, गेम खेळायचं आहे, अभ्यास करायचा आहे, 5 मिनिटं शांत बस, काही विचार करू नको आणि फक्त एका जागेला निवांत बस. ह्याच्यामध्ये खूप विचार येऊन जातात आपले. ओके, आणि जर आपल्याला खरोखरच चेक करायचं आहे मी कुठल्या लेवलला आहे, तर स्टुडंट्सना मला सांगायचं की प्रोग्रेस हे स्वतःबरोबर चेक करा, दुसऱ्यांबरोबर चेक करू नका, कम्पेअर करू नका स्वतःला दुसऱ्यांबरोबर. कारण किती जरी केलं, आयुष्यात नेहमी कोणतरी पुढे दिसणारच आहे तुम्हाला. तर त्यामुळं त्या जिद्दीमध्ये किंवा त्या कंपल्शनमध्ये जाऊ नका की मला सगळ्यांना हरवायचंच आहे. तो राग होईल तुमचा, ती चिडचिड होईल आणि असमाधानपणा हा नेहमी जाईल. डिससॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तो नेहमी राहत राहील.
1: तर खूप सारी माहिती आपण आजच्या कार्यक्रमामध्ये दिलीत सर, की सुरुवातीपासून आपण कसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, अभ्यास कसा पाहिजे, माइंडसेट काय असावा आणि पालकांनी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर आपण सांगितल्या आजच्या कार्यक्रमात. आणि शेवटी आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ, म्हणजे की वर्ड्स काय असतील.
2: तुम्हाला माहित असेल की कोविडच्या आधी मोबाईल बॅन होते,
1: हो ना.
2: आता असं झालं की मोबाईल शिवाय काही चालत नाहीये. तर कुठंतरी असं नाही म्हणत की स्कूल्स रिस्पॉन्सिबल आहेत याला, पण जर समजा आपण असं एक गोष्ट प्रॅक्टिस केली, म्हणजे हे माझे विचार आहेत, वैयक्तिक माझे विचार आहेत, की स्टुडियस मुलं जे आहेत खरोखर खूप अभ्यास करणारे मुलं आहेत, जर हे मुलं अल्टरनेट डे मोबाईल वापरायला सुरू केले, म्हणजे मी आज नाही वापरणार, काही असेल तर उद्या मोबाईल मी घेणार आहे, त्या दिवशी मी हे सगळं होमवर्क करेन. आणि जे नॉन स्टुडियस आहेत, म्हणजे खरोखर की ते इतका अभ्यास नाही करत, ऍव्हरेज म्हणू शकतो आपण, किंवा जे बिलो ऍव्हरेज असतील, त्या मुलांना फक्त आठवड्यातून 2 वेळा मोबाईल दिला जाईल. अभ्यास करता म्हणतोय मी, अभ्यास करता फक्त 2 वेळा, तर काय होईल माहिती काय, की हळूहळू हे कुठेतरी स्कूल अथॉरिटीला कळेल, पॅरेंट्स पण स्ट्रिक्ट झाले की नाही आम्ही मोबाईल नाही द्या, कारण ह्याचे साईड इफेक्ट खूप आहेत. ते होमवर्क पेक्षा त्यांचा अॅटिट्यूड किंवा माइंडसेट महत्वाचं आहे. त्यामुळे जर हे खरोखर फॉलो झालं की नाही मी बघितलं नाही, मला परमिशन नाही आहे बघायला, मी उद्या करू शकतो, आज नाही करू शकत, हळूहळू स्कूल अथॉरिटीजला कळेल की हे चुकीचं तर आहेच, पण आपणही थोडासा अभ्यास कमी देऊया का मोबाईलवर, किंवा नको बाबा आज हा नको, हा इथंच बसून करा. आणि आधी होत होतं ना, शाळेत सगळं होत होतं आधी,
1: बरोबर,
2: पण आता हे कुठेतरी थोडस मोबाईल चालतंय म्हणून हे पुढे गेलंय, हे एक गोष्ट मला वाटते. आणि फायनल पॉईंट जर सांगायचं असेल तर कुठल्याही गोष्टीचं रिपीटेशन मॅटर्स, म्हणजे टाइम टेबल असेल, माइंडसेट कसा करायचा, हे होईल का, होऊ शकतं. पर्सिस्टन्स नावाची एक शब्द आहे इंग्लिशमध्ये, ज्याला जिद्द म्हणतो आपण किंवा चिकाटी म्हणतो, तर असंच कुठल्याही सवयी तयार होत नाहीत, त्याला जिद्दीनं करावं लागतं, चिकाटीनं टिकवावं लागतं. तर रिपीटेशन्स मॅटर, पर्सिस्टन्स इज द की टू सक्सेस असं मला वाटतंय. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये सक्सेस मिळवू शकता, कुठलेही अचीवर घ्या आज तुम्ही. हे सगळे लोक एकच गोष्ट सातत्यानं केलेत म्हणून ते अचीव केलेले आहेत. कधीतरी करतो, वाटलं तर करतो, आज मूड नाही असं होत नाही. एनी सक्सेसफुल पर्सन हॅज डन समथिंग कन्सिस्टंटली और पर्सिस्टंटली. त्यामुळं आपणही हे करू शकतो. तर स्वतःमध्ये विश्वास ठेवा की तुम्हीही एक दिवस काहीतरी मोठं करून दाखवणार, की जिथं तुम्हाला त्याच्याबद्दल गर्व वाटेल, तुमच्या फॅमिलीला वाटेल, तुमच्या समाजाला वाटेल. आणि खरोखर आजच्या पिढीमध्ये खूप खूप ताकद आहे. मी ऑलरेडी 2-3 मुलांची नावं घेतलं जे 15 वर्षाचेच आहेत ऑलमोस्ट, मला वाटतं पुढं मागं असतील. तर आजची पिढी खरोखर खूप हुशार आहे, खूप पोटेन्शियल आहे, फक्त त्यांना प्रॉपर गायडन्स आणि माइंडसेट या 2 गोष्टी देणं खूप महत्वाचं आहे. आणि परत एक पहिल्या पॉईंटला जातो की जिथं 80% घरामध्ये फक्त अकॅडमिक्समुळं वाद होत असतील, तर थोडासा रोल सांभाळून घ्या, समजून घ्या, आणि अकॅडमिक जरा बाहेर काढा, काहीतरी वेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये घाला, की मुलांना कळेल की अजून दुसऱ्याही खूप गोष्टी आयुष्यात आहेत.
1: नक्कीच. थँक्यू सो मच सर, या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. तेजस कोळेकर आपल्यासोबत होते, जे करिअर काउन्सिलर आहेत. आणि संस्कृती एज्युकेअर ही त्यांची संस्था आहे, त्याच्या अंडर खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकांना ते मार्गदर्शन करत असतात. त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: ಇದುವರೆಗೂ ಕೇಳಿದ್ರಿ KLE ಚಿತ್ರಮಾಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಮಧುರವಾದ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಿದು. ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾನು ಮಂಜುನಾಥ್ ಪೈ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत शैक्षणिक दृष्टिकोन कसा असावा याबद्दल, म्हणजेच द अकॅडमिक माइंडसेट काय असावा या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. आणि या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत तेजस कोळेकर, ज्यांचं मास्टर्स इन सायकोलॉजी झालेलं आहे, करिअर काउन्सिलर आहेत ते. संस्कृती एज्युकेअर ही संस्था गेल्या 8 वर्षांपासून ते चालवतात आणि या संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळे प्रोग्राम होतात त्यांचे, ज्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि सध्याही करत आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आजचा खूपच महत्वाचा विषय आपण घेतलेला आहे की शैक्षणिक वर्षाला आता सुरुवात झालेली आहे, तर सुरुवातीपासून त्यांनी कसं अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं, किंवा काय अशा अडचणी येतात त्यांना अभ्यास करत असताना, किंवा पालकांना सुद्धा, किंवा पालकांनी समजून घेण्याच्या गोष्टी काही असतील, तर या संदर्भात आपण सांगणार आहोत. सुरुवात कशापासून करतोय?
1: ओके, नक्कीच मॅम, आपण पुढे जाऊया. मला वाटतंय सुरुवातीचा काळ ऍक्च्युली खूप डिफिकल्ट जातो, कारण सुट्टीनंतर मुलं खूप एक वेगळ्या रिदम मध्ये गेलेले असतात किंवा वेगळ्या सवयींमध्ये गेले असतात, की समजा उठशिरा उठणं असेल किंवा अभ्यास न करणं असेल किंवा वेगवेगळ्या काहीतरी रुटीन प्रत्येकाचे झालेले असतात. पण त्यामुळं पटकन एका रुटीन मध्ये आणणं हे खरोखरच हे खूप डिफिकल्ट असते. पण एखाद्या माणसाला सवयच असेल लवकर उठणं, तर त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला सोपं जाते. आणि शक्यतो मुलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की सुट्टी आहे किंवा संडे आहे, झोपू दे, किंवा आज सुट्टी करतो, आज अभ्यास नको, की नंतर करतो, हे नेहमी होत असते. त्यामुळं इमिडिएट आता सुरू झाल्यात शाळा, तर बघा शाळा पण काय करतात की पहिले 8 दिवस किंवा पहिले 4 दिवस काहीतरी ब्रिज कोर्स घेतात किंवा मागच्या वर्षीचं काहीतरी रिव्हिजन म्हणून घेतात. पहिल्या दिवशीपासून त्यांनी अकॅडमिक स्टार्ट करत नाही, कारण त्यांना पण लक्षात येते की मुलांना वेळ लागतो ऍडजस्ट व्हायला, युनिफॉर्म असेल, टायमिंग असेल, टिफिन असेल, सगळ्या गोष्टी. तर मला वाटतं अशा सेम गोष्टी थोड्याशा घरात पण जर आपण सुरू केल्या तर मुलांनाही थोडासा वेळ द्यायला इझी होते, मुलांनाही कळतात गोष्टी. कारण आजच्या आपण लाईफमध्ये बघतो की जवळपास म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे की 80% घरामध्ये जर कुठलेही वाद पालकांमध्ये आणि मुलांमध्ये होत असतील तर ते फक्त अभ्यास हा विषयामुळे होते. जर ह्या दोघांमधून अभ्यास हा विषय जर आपण काढून टाकला तर हे खूप आनंदी राहतात, एकमेकावर प्रेम दाखवतात, चेष्टामस्करी करतात आणि बऱ्याच गोष्टी होत असतात की जिथं अभ्यास हा व्यक्ती आला म्हणजे हा विषय आला की खूप गोष्टी बदलतात. मग लगेच कम्पॅरिझन होतं, एकमेकावर बोलत नाहीत, या खूप गोष्टी होतात. हे तुम्हाला म्हणजे लक्षात रेग्युलरली येतोय प्रत्येकाच्या. मग यामुळे आपण काय केलं पाहिजे? बघा, एखादा मुलगा जर समजा ह्या सुट्टीत कुठल्याही पालकांनी त्याने एखाद्या क्लासला घातला असेल, कुठल्याही क्लासला म्हणा, म्हणजे अभ्यास शैक्षणिक सोडून फुटबॉल असेल किंवा स्विमिंग असेल, ड्रॉइंग असेल, सिंगिंग असेल, असे कुठल्याही ह्याच्यात घातले असतील, तर एक गोष्ट त्या पालकांच्या लक्षात आली असेल की त्याची प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. प्रत्येक स्पोर्टचा, प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा एक डिसिप्लिन असतो आणि त्याच्यानंतरच ती पुढं घेऊन जाता येते आपल्याला. तर ज्या वेळेला त्या मुलाला कळते की उदाहरणार्थ स्विमिंगच्या आधी, जायच्या आधी आपण काही खाऊन जाऊ नये किंवा उलटी होण्याचे चान्सेस असतात, सिंगिंग मध्ये एखादा मुलगा असेल तर त्याला खरोखरच आवाज चांगला करायचा असेल तर त्याला खूप तेलकट नाही खाल्लं पाहिजे किंवा खूप ओरडलं नाही पाहिजे किंवा सकाळचा रियाज केला पाहिजे. फुटबॉल मध्ये असेल तर पहिला डायरेक्ट तो फुटबॉल खेळायला कोचेस देत नाहीत, पहिला वॉर्म अप करा, बॉडी वॉर्म होऊ दे तुमची, थोडं प्रॅक्टिस करा, रनिंग करा, प्रॉपर किट घाला, बिन शूज चाला की नाही चालणार, म्हणजे असं एक रिच्युअल्स असतात. आणि ते रिच्युअल्स जेव्हा मुलांना कळतात तर हळूहळू, बघा पहिले 8 दिवस कळणार नाहीत, 15 दिवस कळणार नाहीत, पण हळूहळू नंतर कसं होतंय ते घरात पण सांगतात, अरे नाही माझा फुटबॉल आहे ते शूज पाहिजे, नाही माझा हे डायट आहे मला हेच खाल्लं पाहिजे, नाही मला सकाळी 5 वाजता उठून रियाज करायला सांगितलं मला केलंच पाहिजे. अशा रिच्युअल्सनं काय होतंय, त्यांना कळतंय की त्या स्पोर्ट्समध्ये डिसिप्लिन आहे. आणि हळूहळू आपण बघतो खूप सारे मुलं जे ऍक्च्युली अभ्यास करत असतील किंवा नसतील, पण जेव्हा अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये जातात तर त्यांचं डिसिप्लिन चांगलं होतंय, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, त्यांचा फोकस वाढतोय, कॉन्सन्ट्रेशन वाढतंय. त्यामुळं पॅरेंट्सना मला असं सांगायचं की नुसता अभ्यास हे कधी कधी तितकं रिझल्ट देत नाही, कारण सेल्फ कॉन्फिडन्स पटकन खाली जातोय. बघा, एखादं खूप स्टुडियस मुलगा आहे, थोडे जरी मार्क्स कमी पडले तर लगेच कॉन्फिडन्स कमी होतोय. कारण काय, अरे असं कसं झालं, परत मी रिझल्ट घेईन का नाही, मग त्या मुलाचा पहिला आला, मग मला लोक काय म्हणतील, म्हणजे हे जजमेंट असते किंवा सेल्फ डाऊट खूप असतो. पण जे मुलं अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये असतात किंवा सोशली अवेअर असतात, बाहेर फिरतात, लोकांना बघतात, नकळत त्या मुलांचे संस्कारही चांगले होतात, कारण हे लोकांना बघत असतात. वेरस फक्त अभ्यास आपण म्हणतो मुलांना, पण फक्त अभ्यासानं काही होत नाही. खूप मुलं बघा जी कार्यक्रमात भाग घेत नाहीत, घरचे कार्यक्रम असतील तरी पण माझा अभ्यास, माझ्या असाइनमेंट ह्याच्यामध्येच असतात, तर या मुलांचा कॉन्फिडन्स इतका नसतोय आणि ते पटकन मग राग, चिडचिड ह्या गोष्टीवर नियंत्रण करू शकत नाही. त्यामुळे मला सांगायचं आहे की जसं सुरू झालंय अकॅडमिक्स तर तुम्ही काही ना काही ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करा, जेणेकरून त्यांना रिच्युअल कळेल. म्हणजे सगळ्यात पहिला सांगायचं म्हणजे डिसिप्लिन म्हणजे काय, तर आपण अभ्यासाचं डिसिप्लिन सांगतो ते डोक्यात जात नाही, तर एखाद्या ऍक्टिव्हिटी थ्रू सांगितलं तर ते डिसिप्लिन जाते व्यवस्थित. सुरुवात करू शकतात पॅरेंट्स. ओके, आणि ह्याच्यापुढे आपल्याला सांगायचं म्हणजे कसं आहे की पालकांचा बघायचा दृष्टिकोन कसा असतो की अरे त्याला जमते तुला का जमत, किंवा तो बघ सांगितलं की लगेच करतोय, तुला किती वेळ लागतो, तू आळशी आहेस किंवा तुला जमत नाही, तू उठत नाहीस पटकन. तर ऍक्च्युली हे फॅक्ट आहे. फॅक्ट का आहे? कारण प्रत्येक माणसाचा ब्रेन म्हणतो आपण तो वेगळा असतो, त्याची सायकोलॉजी विचारधारा वेगळी असते आणि ही खरोखर जेनेटिकली पास ऑन होते मुलांमध्ये आपण बघतो आणि त्याचे वेगळेवेगळे कॅरेक्टरिस्टिक असतात. उदाहरणात सांगायचं म्हणजे एखादी पण समजा इन्स्ट्रक्शन दिले एका मुलाला खरोखरच की एखादा मुलगा नॉर्मली हा करतो आई किंवा बाबा म्हणतो आणि करतो, एखादा उत्सुकतेत करतो की हा झालं आता काय करू पुढं, ते पण सांगितलं हा अजून काय करू, म्हणजे सतत त्याला काहीतरी करायची इच्छा असते किंवा पटपट करायची पण इच्छा असते. आणि असेही मुलं असतात की ज्यांना उठायला वेळ लागतो, करायला वेळ लागतो, मी नंतर करतो, आळसपणा करतात ते किंवा मी उद्या करतो, ते करणार काम पण वेळ लावणार. मग अशा पद्धतीचा ऍक्च्युली आपल्या ब्रेन मध्ये ना न्यूरॉन्स नावाचे थोड्या गोष्टी असतात. ओके, स्ट्रक्चर जे म्हणजे आपल्या न्यूरॉन्स म्हणजे ते पॅटर्न्स असतात जे आपल्या ब्रेनला वायरिंग देतात. म्हणजे आपण साधं एका इलेक्ट्रिक स्विचचं समजलं की एक बटन कुठलंही आपण ऑन ऑफ केलं की कसा लाईट बंद चालू होतो, तर असे स्विचेस किंवा असे पॅटर्न्स असं कनेक्शन आपल्या मेंदूमध्येही असते. तर किती लवकर ते रिॲक्ट करतात हे आपल्या ब्रेनच्या न्यूरॉन्सच्या स्पीड वरती डिपेंड असतं. म्हणजे एखादी माहिती किती लवकर प्रोसेस करतो एखादा ब्रेन ते डिपेंड्स, आणि ते प्रत्येकाचं वेगळं असतं. म्हणून आम्ही युजुअली सांगतो की कम्पेअर करू नका, मे बी तो उशिरा करतोय पण तो काम करतोय. मग अशा पद्धतीमध्ये मुलांचंही होत असेल की एखादा पटकन होमवर्क करतो, एखाद्याला चार वेळा सांगायला लागतंय, एखादा आपलं रुटीन आहे म्हणतोय त्या त्या वेळेला बसतोय आणि करतोय. तर अशाही गोष्टी होत असताना आपण बघतच आहे.
0: हो ना,
1: बरोबर.
0: मग जसं आपण अभ्यासाबद्दल आता बोलणार आहोत सर, तर आता नुकतीच शाळेला सुरुवात झाली, तुम्ही म्हटल्यासारखं लगेचच त्या मोडमध्ये जाणं सगळ्यांना जरा डिफिकल्ट जातं, म्हणजे मुलांना शक्यतो. तर कसं त्यांनी स्वतःला कॉन्सन्ट्रेट करावं किंवा कशी आपली तयारी ठेवावी, सुरुवातीपासून कोणत्या अशा गोष्टी लक्षात घ्याव्यात त्यांनी?
1: ओके, खूप वेळा आपलं हेच डिस्कशन असतं की अजून काय करू, अजून काय करू, आणि पालकांचं हेच असतं की जेवण काय वेगळं देऊ काय, काही वेगळं करायला करू काय, वेगळ्या ट्युशनला घालू काय, अजून काय वेगळं करूया. हा तू सकाळी उठ, कुणीतरी घरात आला सांगितलं तू बदाम खा रे, हा तू आता बदाम खा, कुणीतरी सांगितलं नाही नाही तू सकाळी उठून वॉकिंग कर बरं होईल बघ अभ्यास चांगला होईल, हा तू ते करायला सुरू कर, असे खूप सारे गोष्टी कधी कधी आपण मुलांना करतो फक्त अकॅडमिक साठी. पण मला म्हणायचं आहे की अजून काय करू ह्याच्यापेक्षा प्रोडक्टिव्हिटी कधी वाढते माहिती आहे, जेव्हा असलेल्या गोष्टींमधले नको असलेल्या गोष्टी जेव्हा आपण कमी करतो, म्हणजे आपल्याला एलिमिनेट करायला शिकायला पाहिजे. ज्या गोष्टी कुठल्या गोष्टी नको आहेत त्या काढून टाक, रादर त्यांना अजून वाढवणं. कारण मुलं बघा आजकाल सकाळी सुरू झाला ना त्यांचा दिवस की मला वाटतं 7-8 पर्यंत एक मुलं बिझीज असतात.
0: हो ना,
1: दोन दोन ट्युशन, कधी ऍक्टिव्हिटीज असतात, स्कूल असते, होमवर्क असतो, तर ते कंटाळून जातात. त्यामुळं अशी कुठली एखादी ऍक्टिव्हिटी असेल का की कदाचित ती काढल्यामुळे तो रिलॅक्स होईल किंवा त्या मुलीला बरं वाटेल की हा मला थोडंसं फ्री टाईम मिळतोय, शांत वाटतंय डोकं, तर मी काहीतरी क्रिएटिव्ह करू शकते. तर असं एलिमिनेट काय करू शकतो हे लक्षात घ्यायला. आणि तुम्ही जो म्हटला मुद्दा की लगेच कसं स्टार्ट करायचं, तर परत जसं मी ब्रेनचं एक स्पीड असतो सांगितलं त्याच पद्धतीनं शिकायची पण एक वेगळी पद्धत असते, त्याला सायकोलॉजीमध्ये VAK म्हणतात. VAK म्हणजे काय? फर्स्ट इज व्हिज्युअल, ओके, देन इज ऑडिटरी आणि मग कायनेस्थेटिक. व्हिज्युअल म्हणजे काय? बघणं, बघून शिकणं. कुठलीही गोष्ट असेल, फक्त अभ्यासाची नाही, आयुष्यात काही गोष्टी असतील. एखादा ब्रेन लोब कसा असतो किंवा ब्रेन कसा असतो फंक्शन करतो की तो बघून जास्त शिकतो. एक एक मुलं बघा, बघितलं की लगेच पाठवतो. हा, मी वाचलो दोन वेळा, म्हणजे ते स्कॅन केल्यासारखं कधी कधी वाचतं
0: लक्षात,
1: अरे कसं काय आवडत नाही, असते ती बुद्धी असते, तो ब्रेन तसा स्ट्रॉंग असतो. कुठेतरी काहीतरी वाचतात आणि ते परमनंट असते. हा, मला आठवण आहे मी वाचले. टेबल्स असतील जर बोर्डवरती टीचरनी लिहिलेले असतील, हा बघा एकदा, बघितलं की पाठ नाही, मला माहिती आहे ते तेच आहे. इतकी स्ट्रॉंग व्हिज्युअल पॉवर असते आणि ती रिकलेक्टही होते. मग ती एक्झामच्या वेळेला, ओरलच्या वेळेला, मिड एक्झाम्स असतील, वीकली एक्झाम्स असतील, कधीही रिकॉल करताना त्यांना लक्षात येते. असे एक एक मुलं असतात जे व्हिज्युअली स्ट्रॉंग असतात, ऑडिटरी स्ट्रॉंग असतात. नेक्स्ट इज ऑडिटरी. ऑडिटरी म्हणजे काय? ऐकून शिकणं. आता आपण बोलतोय किंवा टीचर क्लासमध्ये क्लास घेत आहे, तर एखादा मुलगा किंवा मुलगी जर क्लासमध्ये अटेंटिव्ह असतील, फक्त लक्ष देत जरी असेल तरी टीचरकडं, तरी बघा त्यांना कॉन्सेप्ट पाठवतोय, म्हणजे परत अभ्यास करायची गरज नाही. आता साधं उदाहरण म्हणजे मुलं बघा कशी गाणी शिकतात, ऐकत ऐकत पटकन घेतात आणि मग पाठ होतोय. म्हणजे काय हे समजून घ्यायचं की ऑडिटरी स्ट्रॉंग आहे. ह्या मुलांचं काय असते, हे जेही ऐकतात हे पटकन ग्रास्प करतात. मग कधी कधी मुलांनी काय केलं पाहिजे की अभ्यास जेव्हा करतात तेव्हा जोरात बोलून बोलून अभ्यास करायला. म्हणजे अशी ही कॅटेगरी असते, मी नाही म्हणत की सगळ्यांना लागू होते, पण अशी थोडी मुलं असतात की जिथं थोडस मोठ्याने म्हणजे त्यानं बोललेलं त्याला स्वतःलाच ऐकू येत, म्हणजे त्याच्या ब्रेनला पोहोचलं. आणि खूप मुलं अशी असतात बघा की आई तू बाजूला बस, मी अभ्यास करतो. आणि आजचे थोडे पिरियड्स असे आहेत की जिथं आई असते, कधी कधी वर्किंगमुळं थोडं डिफिकल्ट होते, पण ते मुलांची इच्छा असते. पण आईला असं वाटतं की काय बाबा, तू आता मोठा झालास, अजून किती दिवस तुझा अभ्यास घ्यायचा. पण ऍक्च्युली तो फॅक्ट नसतोय. तुम्ही इमोशनली घेऊ नका, तुम्ही सायकोलॉजिकली घेऊ समजा. त्याला एकतरी कदाचित थोडासा इमोशनल जर असेल तर तुझ्यावर बस मला बरं वाटतंय हे उद्देश असेल. दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्याला तू सांगितलीस की मला कळतंय हा भाग असतो. म्हणजे काय, ऑडिटरी जी मुलं असतात यांना सांगावं लागतं, आणि एकदा सांगितलं नाही ना की ते पाठवते. आणि ते खूप सारे पॅरेंट्स मला सांगतात, नाही बरोबर आहे सर तुम्ही सांगता की मी सांगितलं नाही लवकर कळते, तेच माझी काम आहेत, तुझं तू कर म्हटलं गेला तो दिवस, किंवा तेव्हा काही अभ्यास होत नाही, हे त्यांनी बघतात. तर ऑडिटरी हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण शक्यतो आपण हे रोजच्या गोष्टीमध्ये ऐकत असतो. काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे सेकंडरी आहे, पण अभ्यासाच्या बाबतीत बघितलं तर हे ऑडिटरी कन्सिडर करणं खूप महत्वाचं आहे पॅरेंट्सना. ओके, युट्यूब लर्निंग पण आपण बघतो बघा, म्हणजे कधी कधी असं असतं की व्हिज्युअल आणि ऑडिटरी हे दोन्ही स्ट्रॉंग असतात, मग ते बघतायत पण आणि ऐकतायत पण, त्यामुळे ते पटकन पाठ होते. आणि तिसरी जी गोष्ट आहे ज्याला के, दॅट इज कायनेस्थेटिक, म्हणजे हे प्रॅक्टिकल मुलं असतात. म्हणजे यांना जोपर्यंत ती गोष्ट प्रॅक्टिकली बघत नाहीत किंवा टच करत नाहीत, फील करत नाहीत, तो पण त्यांना त्याचा अंदाज येत नाही.
0: अच्छा,
1: खूप मुलं असतात बघा मी टच करून बघू काय हे काय आहे, हात लावू नको, नाही मला जरा बघायचं. तुम्ही कितीही सांगा, कोण नसताना जाऊन त्याला पकडणारच. हा मला आता कळालं हे काय आहे, तशी क्युरिओसिटी असते खूप मुलांना. तर कायनेस्थेटिक म्हणजे काय की ह्या लोकांनी सराव केला पाहिजे, म्हणजे हाताने लिहायला पाहिजे, पेन्सिल हातात घेऊन जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत त्यांना कळत नाही. चल तू ओरली म्हण, म्हणून बघा आपण बघतो की एक एक मुलं एक्झाम मध्ये खूप छान लिहितोय पण ओरल का सांगत नाही, किंवा हा मुलगा तुमचं सगळं सांगतोय ओरली, सगळे उत्तर देतोय, लिहायला काय होतं याला, असे आपण बघत असतो. प्रॉब्लेम ह्याच्यामुळे आहे की कधी कधी व्हिज्युअली स्ट्रॉंग असतात जे बघून शिकतात, ऑडिटरी स्ट्रॉंग असतात जे पटकन बोलतात, आणि कधी कधी कायनेस्टिक स्ट्रॉंग असतात ज्यांचं एक्झाम अप टू डेट असते पण बोलून दाखवू म्हटलं की नाही हो. तर हे आपण डिफरन्शिएट केलंय का पॅरेंट्सनी की माझा मुलगा कुठल्या कॅटेगरीत येतोय, तो व्हिज्युअल आहे, कायनेस्थेटिक आहे का ऑडिटरी आहे. कारण जितकं प्रॅक्टिस परत करणार, कायनेस्थेटिक वाले तेच आहे, जितकं प्रॅक्टिस करा शक्यतो. कायनेस्थेटिक वाल्यांचा अजून एक गोष्ट सांगायचं म्हणजे हे खूप रेस्टलेस किंवा त्यांची अटेन्शन स्पॅन कमी असते, कारण यांना अंग हलवल्याशिवाय चैन पडत नाही. बघा एक ठिकाणी बस म्हटलं तरी ते बसत नाही, अंग हलवणार, उठून पळणार, काहीतरी हातात घेणार, वाजवणार, ते चिडचिड होते. टीचरशी पण होते क्लासमध्ये चिडचिड, पण समजून काय घ्यायला पाहिजे की ही व्यक्ती कायनेस्थेटिक आहे, हिला हा जा तू बाहेर जरा काम करून ये, किंवा आई जरी घरात असेल तर बाबा असतील तर हा बाबा तू हे काम कर, मध्ये उठ पाणी पिऊन ये, जा बाहेर कोण आहे बघून ये, म्हणजे थोडस डिस्टर्ब झालं ना हे परत बसू शकतात शांत अर्धा तास बस, हे ना होत नाही. ओके, आपण उगच कधी कधी याला हायपर ऍक्टिव्ह आहे का असं नाव देतो, तर त्यांना लेबल न करता आपण जर त्यांना समजून घेतलं की हा हा कायनेस्थेटिकली चांगला असेल किंवा याची बॉडी एनर्जी जास्त आहे, याला मुवमेंट करायला लागतात, तर मुवमेंट कर परत बस, अशा पद्धतीने आपण समजू शकलो तर थोडस मला वाटतं की पॅरेंट्सना इझी होईल समजायला.
0: बरोबर, म्हणजे आधी स्वतःची कोणती पद्धत आहे, म्हणजे कोणत्या पद्धतीनं आपल्याला लक्षात राहतं ते आधी जरासा अभ्यास केला पाहिजे आणि मगच आपण पुढे गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. खूपच महत्वाच्या गोष्टी सांगून दिल्यात आपण सर, आणि कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा आपली चर्चा सुरू असेल. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू.

0: छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही ट्यून आहात केली वेणुधोनी 90.4 FM वरती. आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण शैक्षणिक दृष्टिकोनाबद्दल ऐकत आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करत आहेत तेजस कोळेकर, जे करिअर काउन्सिलर आहेत. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सांगतो सर, तर समजा की एखाद्याचा विकनेस असेल की म्हणजे तुम्ही जसं आता कॅटेगरी सांगितली त्याप्रमाणे बघूनच त्याला कळतं किंवा ऐकूनच कानावर जेव्हा शब्द पडतात तेव्हाच ते लगेच पटकन कॅच करू शकतात, अशा जेव्हा गोष्टी असतात त्या आणखीन थोड्याशा डेव्हलप करण्यासाठी आपण काही सांगू शकतो का की मग त्यांनी काय करावं?
1: डेव्हलप नक्कीच करू शकतो. समजून घ्या, एखाद्याचा व्हिज्युअल वीक असेल म्हणजे त्याला बघून गोष्टी कळत नसतील, तर शक्यतो आपण ह्या मुलांना ड्रॉइंग करायला लावलं पाहिजे. कारण काय असते की त्यांची इमॅजिनेशन पॉवर कमी असते, बघून पटकन जात नाही. तर मुद्दा म्हणून अशा मुलांना ड्रॉइंग क्लासेसला घालणं. आता जर समजा याचा ड्रॉइंग नीट नसेल तर आपण काय करतो, तुला काही गरज नाही, तुला काय जमत नाही, तू वेस्ट करणार कलर्स, पेपर वेस्ट करणार, त्यापेक्षा दुसऱ्या कोणाला देऊया जो चांगला करतोय, हे नेहमी वाक्य ऐकतो. पण ऍक्च्युली त्याला का द्यायचं आहे, कारण ते इम्प्रूव्ह करायचं आहे. मग
0: बरोबर,
1: तू खराब कर बाबा, पण तू ड्रॉइंग काढ, एखादं चित्र काढ, तुझं इमॅजिनेशन स्ट्रॉंग कर, म्हणजे बघून बघून. किंवा इकडे बघ आता हा कार्टून कसं आहे, चल इथं काढून दाखव, म्हणजे व्हिज्युअल रिकलेक्शन साठी करायला पाहिजे. आपण ओरडून त्यांना डिस्करेज करायचं नाही, मग ते परत नाही करत कारण ऑलरेडी ती वीकनेस आहे. ऑडिटरी वाला असं शकतो की त्याला आपण सांगू शकतो की तू परत जोरात बोल. मी ऍक्च्युली माझी तो सोल्युशनच सांगितलं की आईने बसून घेणं किंवा रिपीट करणं एखाद्या गोष्टी, त्याला पटकन कळत नाही ना, चार वेळा सांगा. कारण गाणं पटकन पाठ होत नसेल, गाणं का पाठ होते, कारण ते सतत म्युझिकवर असतं, युट्यूबवर असतं, टीव्हीवर असतं, मोबाईलवर असतं, की ते पाठ होतं. मग हे अशा पद्धतीने जर अकॅडमिक्स पण केलं तर पाठ होऊ शकतं.
0: बरोबर.
1: आणि खूप मुलांचं हे असतं की रायटिंग नाही जमत, त्यांचे फाईन मोटर वीक असतात, जे आपण हातात पेन्सिल पकडायची कला असेल किंवा कसं पकडतो ते नाही जमत. खूप सारे मुलं मी बघतो की ऍक्च्युली त्यांची पेन्सिल पकडायची पद्धत बरोबर नसते, त्यामुळे पण लिहायला कंटाळा वाटतोय. पण हँडरायटिंग नीट नसेल तर सगळे ओरडतात मी लिहित नाही असं होतंय, माझा स्पीड कमी आहे तरी सगळे ओरडतात तरी मी लिहित नाही असं वाटतंय, किंवा मी लिहिताना काहीतरी चुका करतो म्हणून ओरडतात तरी मी लिहित नाही असं वाटतंय. तर जो बेस असतो ना तो खूप चांगला असायला पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल नर्सरी म्हणा, LKG, UKG, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, हे 5 वर्ष ऍक्च्युली एक एक पेरेंट्स काय लहान आहे सोडा असं म्हणतात, पण अकॅडमिक दृष्टिकोनातून जर बघितला तर हे 5 वर्ष बेस आहेत मुलाचे एज्युकेशनसाठी. कारण तो मुलगा प्रोनाऊन्सिएशन शिकतो, काय म्हणतो आपण, लिहिणं शिकतो, रिडिंग शिकतो, वाचन शिकतो, सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यात शिकतो की जेणेकरून पुढचं एज्युकेशन इझी जातं.
0: बरोबर.
1: कॉन्फिडन्स टू रीड, कॉन्फिडन्स टू राईट, कॉन्फिडन्स टू टॉक म्हणतो आपण, या सगळ्या गोष्टी इथं येतात. कोविडचं बेस्ट एक्झाम्पल आहे बघा, तुम्हाला माहिती असेल की खूप मुलं नर्सरीला नाही गेली. आज जी मुलं ही 5th, 6th, 7th, 8th, 9th पर्यंत पण आहेत, खूप प्रॉब्लेम आहेत त्यांना. बेसिक मॅथ्स होत नाही कारण त्यावेळेला ते अटेंटिव्ह केले नसेल, लिहिता अजूनही येत नाही, स्पेलिंग्स नीट होत नाही, लिहायला आवडतच नाही कारण प्रॅक्टिसच केली नाही तेव्हा, किंवा अभ्यास नकोच वाटत कारण बेसच नाही आहे, मग कम्पॅरिझन होतंय, अशा गोष्टी पण असतात. तर आपण या गोष्टी करू शकतो की इथं इम्प्रूव्ह होऊ शकतं. ओके.
0: मग याच्यामध्ये शिक्षकांचाही काही रोल असावा का सर?
1: शिक्षकांचा रोल असावा, पण आता स्कूलमध्ये स्ट्रेंथ बघितलं तर आपण व्हेरी होते. एखाद्या स्कूलमध्ये 15 असेल, एखादा 30 असेल, एक एक ठिकाणी 50 असतात, एक एक स्कूलमध्ये तरी 70 एवढे मुलं असतात. तर इट इज डिफिकल्ट ऍक्च्युली की टीचर्सनी कसं आयडेंटिफाय करायचं. पण म्हणून मला काय वाटतं की सगळंच रोल हे टीचर्सना घातल्यापेक्षा थोडस जर पॅरेंट्सनी जरी कॅटेगरी करून दिली की माझ्या मुलाला एवढं कळतं तुम्ही असं सांगा, पॅरेंट्स कसं आहे की आम्हाला काहीच कळत नाही तुम्ही सगळं बघा, तर होणार नाही. वेरएज टीचर्स जर समजा हे समजू शकले किंवा हा सेशन ऐकू शकले, जरी एवढं जर लक्षात आलं की एखादा मुलगा का करत नाहीये, तरी बऱ्याच वेळेला त्या टीचरचा दृष्टिकोन बदलू शकतो.
0: नक्की.
1: कारण युजली कसं आहे की अरे हा करतोय तू का करत नाही, जनरल कम्पॅरिझन होते, पण स्पेसिफिकली सायकोलॉजिकली जेव्हा त्यांनी समजू शकतात तर नक्कीच त्यांना आराम वाटेल की बाबा हा ठीक आहे, मी याला कदाचित दुसऱ्या पद्धतीने सांगून बघते आणि मग कळू शकते. हे कम्पॅरिझन तरी कमी होईल की तो सांगतोय पण लिहित का नाही, किंवा लिहितोय पण सांगत का नाही, बोलत का नाही, बिकॉज देर इज समथिंग इश्यू. आणि जसं मी पहिला पॉईंट सांगितला की सगळंच अकॅडमिक्स नाही आहे, थोडस जर ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह केला तर मुलं बोलायला शिकतात, फ्रीली वागायला शिकतात, ह्या गोष्टी चेंजेस होतात. रॅपो बिल्डिंग पण खूप इम्पॉर्टंट असतो. कधी कधी बघा टीचर्स ऐकतात, आई वडिलांचं ऐकत नाही.
0: हो ना.
1: कधी उलट असते की आई वडिलांचंच ऐकतात आणि टीचर्स नको म्हणतात. दोन्ही पॅटर्न्स आपण बघतो. तर तो कसा रॅपो ठेवलाय तो खूप महत्वाचा. परत ह्याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे की प्रत्येक मूल जसं आपण म्हटलो की वेगवेगळ्या पद्धतीने शिकतोय हे तर नक्कीच आहे, पण कधी कधी एखादे विषय पण जड जातात. प्रत्येक मुलाला सगळ्या विषय येतोयच असं नाहीये. आपण नेहमी काय करतो, अरे सगळे विषय करतोस पण हा विषय काय येत नाही तुला, उदाहरण तुझं मॅथ्स का वीक आहे, उदाहरण तुझं हिंदीच का वीक आहे, किंवा कन्नडाच का तू नको नको म्हणतोस, सगळे सब्जेक्ट करतोस पण तुला ते इंग्लिशचा काय प्रॉब्लेम आहे, असं होतंय. तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की समजा एखादा सब्जेक्ट वीक असेल तर त्याला वेगळं आपण थोडंसं ट्युशन लावणं किंवा वेगळे एफर्ट्स घालणं. तर आतापासून जर सुरू केलं जून पासूनच की हा सब्जेक्ट माझा वीक जातो, तर ह्याला मी आम्ही 2 दिवस एक्स्ट्रा देणार आतापासूनच. तर काय होतंय, व्यवस्थित प्लॅन करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये गोल सेटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. गोल सेटिंग म्हणजे काय, आता या 2 प्रकार येतात. गोल सेटिंग म्हणजे मला काय पाहिजे ते मिळवायचं, ओके. पण अकॅडमिकली मला असं वाटतं की तुम्ही 2 गोष्टी ठेवा, एक आहे शॉर्ट टर्म गोल आणि दुसरा आहे लॉंग टर्म गोल. हे प्रत्येक आपण कॉर्पोरेटमध्ये बघतो की जिथं सांगतात प्रत्येक माणसाला आयुष्यात काय पाहिजे, तर असं अचीव्ह करायचं असेल तर लॉंग टर्म गोल्स ठेवा आणि त्याला कट डाऊन करून शॉर्ट टर्म मध्ये ठेवा. तर मला मुलांनाही सांगायचं की तुम्ही जर लॉंग टर्म गोल ठेवला की हा मी ह्या वर्षी 90% घेणार किंवा मला काही 70% पाहिजे, हा जर गोल असेल तर तुमचा लॉंग टर्म गोल मार्च पर्यंत वाट बघू नका. कारण काय होते, मग ती जानेवारी फेब्रुवारी पण अभ्यास करायची इच्छाच होते, अजून लांब आहे अजून लांब आहे असं होते. पण आपल्याला लक्षात येत नाही की ते सेशन म्हणजे तो वेळ निघून गेला. तर जसे 4 एक्झाम्स असतात प्रत्येक मुलांचे, ते FA 1, 2, 3, 4 असं काहीतरी म्हणतात किंवा SA 1, SA 2 म्हणतात. तर प्रत्येक FA 1 ला माझा गोल काय असेल, जर मला 90% पाहिजे तर प्रत्येक FA 1 मध्ये मला ऍटलिस्ट 85% पर्यंत असायला पाहिजे किंवा 90% हा रेकॉर्ड मला मेंटेन करायला पाहिजे. तर ह्याचा आपण जर एक नोट डाऊन करत राहिलो, एखादं ट्रॅक केले एका पॅरेंट्सनी मुलांनी बसून की सर FA 1 चे सगळे नोट्स लिहि, मार्क्स लिहि, त्याच्या बाजूला FA 2 चे लिहि, FA 3 चे लिहि, म्हणजे काय त्याचं त्याला तिथे दिसतंय. आणि तो शॉर्ट टर्म गोल्स असे ठेवून लॉंग टर्मला आपण ते कन्वर्ट करू शकतो.
0: बरोबर,
1: कुठेतरी तो कॉन्फिडन्स असतो. बघा, जे मुलं हुशार आहेत त्यांना हे नक्की लक्षात येईल की तो रॅपो असतो. हा मी मागच्या टेस्टला गेले ना, यावेळेला करू शकतो, मागची चांगली गेली आता करू शकतो. पण ती मागची गेली नसेल मग यावेळेला होईल काही नाही, हा कॉन्फिडन्स कधी कधी येत नाही. थोडस म्हणजे विचार असतो की मला जमेल का नाही. तर शॉर्ट टर्म गोल लॉंग टर्म गोल हे तुम्ही मुद्दा म्हणून करा, जेणेकरून लक्षात येईल की हळूहळू जर आपण त्या प्रत्येक शॉर्ट टर्म गोल अचीव्ह करायला, इट मीन्स की लॉंग टर्म गोल आपण नक्की अचीव्ह करणार.
0: बरोबर,
1: ओके. जसं साधं क्रिकेटचं उदाहरण घेतलं की एक टार्गेट असेल इतके रन्स करायचे, तर टीम प्लॅन करते पहिल्या थोड्या ओव्हर्स मध्ये किती, नंतर किती, नंतर किती. तर असं जर प्लॅन केलं तर नक्की ते गोल अचीव्ह होऊ शकते. आणि हे प्रोग्रेस तर आपण बघायचंच. आणि मेडिटेशन एक जर तुम्ही ऍड करू शकला ह्याच्यामध्ये,
0: अच्छा
1: हा, तर मेडिटेशन काय होतं ऍक्च्युली की आपण एका पद्धतीमध्ये एका विशिष्ट पद्धतीने विज्युअलाइज करतो गोष्टी की मला जे पाहिजे त्या पद्धतीनं मला ते मिळालेलं आहे. म्हणजे उदाहरणात जे FA 1 चे मार्क्स जे एक्सपेक्टेड असतील तुम्हाला, म्हणजे चार्ट असं करा की मला एवढे मार्क्स पाहिजेत, नंतर पडले किती तेही लिहायचं. म्हणजे सवय लागते आपल्याला मागण्याचे निसर्गाकडून, युनिव्हर्स कडून. आपण म्हणतो की मला हे पाहिजे आणि अशा पद्धतीने मी डिमांड करतोय आणि मी व्हिज्युअलाइज करतोय रोज मेडिटेशन. नुसतं एक्झामच्या दिवशी देवाला पाया पडणं हे एक इमोशनल बिहेव्हिअर आहे, नो डाऊट, हे चांगलं आहे, केलं पाहिजे. पण जर रोजच त्यांनी केले की मला इतके मार्क्स पडतच आहेत किंवा माझं हे अकॅडमिक सक्सेस होतच आहे किंवा मला दिसतंय माझे हे रिपोर्ट कार्ड एवढे एवढे मार्क्स मला दिसतात, जर हे रोज करू शकले तर त्या रिच्युअल मध्ये जास्त पॉवर आहे एक दिवसापेक्षा रोज केलं तर. तर हे प्रोसेस मुद्दामहून मुलांनी फॉलो करावं, ज्याला व्हिज्युअलायझेशन किंवा मेडिटेशन टू व्हिज्युअलाइज द थिंग्स दॅट यू वॉन्ट इन लाईफ असं त्याला आपण म्हणतो, की ते होऊ शकतं. तर मुद्दामहून 2-2 कॉलम करायचे, जे पाहिजे ते आणि म्हणजे पडले ते. हळूहळू लक्षात येईल की तो डिफरन्स कमी होत जाईल, सुरुवातीला जरी जास्त असेल तर. कारण तुम्ही स्वतःला विश्वास द्यायला शिकता, नकळत अभ्यास करायला शिकता, कारण मी लिहिलंय मला पाहिजे, तर माणूस अभ्यास करायला शिकतो. तर हे खूप हेल्प होते, ओके. आणि लास्ट गोष्ट अशी सांगायची ह्याच्यामध्ये मला की जर अजूनही डिफिकल्ट होत असेल, मला लक्षात राहत नाही किंवा गोष्टी चुकतो विसरतो, तर सगळ्यात सोपं काम एक चार्ट करा, डाव्या साईडला सगळे डेट्स लिहा तुमचे आणि वरच्या बाजूला कॉलम्स मध्ये काय काय मला गोष्टी रोजच्या करायचे याचा एक कॉलम करा आणि रोज त्याला ट्रॅक करायचं. मी केलं का आज, टिक मार्क, नाही केलं का, क्रॉस मार्क, असं रोज त्याला टॅली करा. आणि एक रूल ठेवा की कुठलाही माझं कॉलम मधला एखादा जर गोष्ट असेल मी केली नाही तर त्याला फक्त 2 दिवस परमिशन आहे क्रॉस मार्क घालायची, तिसऱ्या दिवशी ते केलंच पाहिजे. म्हणजे अशी अट आपण स्वतःलाच घालायची.
0: बरोबर,
1: किंवा काहीतरी पॅरेंट्सना सांगू इच्छितो की मी काहीतरी असं जनरल पनिशमेंट ठेवा की तुला काय पाहिजे ते मी आज नाही करणार कारण तू हे क्रॉस मार्क आहे. म्हणजे ती मोटिवेशन टू अचीव्ह असं म्हणतात त्याला, थोडस पुश मिळतोय. आणि जर तुझे चांगले टिक मार्क आले कंटिन्यू, बाबा तू रोजच केलास, तरी काहीतरी त्यांना गिफ्ट रिवॉर्ड ठेवा. मी नाही खूप मोठं किंवा एक्सपेन्सिव्ह म्हणे, साधं रिवॉर्ड, एखादं जे जेवण आवडीचं असेल किंवा काही असेल. तर रिवॉर्ड्स आणि पनिशमेंट गो हँड इन हँड. तर हे होऊ शकते. थोडे लिस्ट मला सांगायचे मेन्शन केले की चार्ट प्रिपरेशन कसा करावा. तर उद्या शाळा आहे तर आदल्या दिवशी युनिफॉर्म माझा इस्त्री केलेला आहे का, शूज पॉलिश केलेले आहेत का, बॅग मी पॅक करून ठेवलेलं आहे का, किंवा उद्या टीचरने काही सांगितलं होतं, काहीतरी असाइनमेंट प्रोजेक्ट होते ते मी घेतलंय का, याची एक टिकमार्क करून ठेवायची. हा केलंय मी आदल्या दिवशीची प्रिपरेशन. वेळेवर झोपणं हेही एक त्याच्यावर टिकमार्क झालं पाहिजे. माझा हा झोपायचा टाईम आहे, माझा उठायचा टाईम, उठलं की पहिला पेन घेऊन टिकमार्क करा, हा मी या वेळेला उठलेला आहे. मॉर्निंग रिच्युअल्स जसे की म्हणजे वॉशरूम असेल, ब्रशिंग असेल, किंवा एखादे मुलं पूजा करतात, एखादे मुलं नाश्ता करत, म्हणजे त्या त्या टाइमला जे असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी नीट झालेत का, हा मी केलं व्यवस्थित त्या त्या टाइम मध्ये आणि हा माझा एक टाइम आहे, ह्या टाइमच्या आधी व्हायला पाहिजे, माझं रोजचं डायट व्यवस्थित केलंय का मी, अशा गोष्टी, मग एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, हा मी क्लासला जाऊन आलो, अभ्यास केलं का मी, हे सगळे असे आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. आणि हे नकळत हळूहळू मुलांना टाइम मॅनेजमेंट शिकून जातं की या वेळेत हे करायला पाहिजे, नाही तर मग करतो नंतर करतो विसरलो, ह्या गोष्टी रोजच्या होतात. पण एखादा जर पॅरेंट आणि मुलांनी बसून जर चार्ट केला आणि एक महिना जरी फॉलो केला, मी 100% सांगू शकतो की खूप चेंजेस त्यांच्या लाईफमध्ये होते. करून बघा मुद्दाम हे चार्ट, कारण समोर दिसतंय मी मागचे 8 दिवस केलो नाही आहे किंवा मागचे 8 दिवस इरेग्युलर आहे किंवा कुठली गोष्ट नाही केलो आणि कुठली गोष्ट कन्सिस्टंटली केले, स्वतःला कळते पॅरेंट्सना कळते. आणि हे कंटिन्यू करा, रोज करा, प्रत्येक महिन्याला तो चार्ट चेंज करायचा.
0: अच्छा.
1: आणि जसं म्हटलं काहीतरी रिवॉर्ड्स आणि पनिशमेंट मुद्दाम ठेवायचे, जेणेकरून आपल्याला ते करायला पाहिजे असं आपल्याला वाटू शकतो. ओके, तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये खेळायचा पण टाइम घाला आणि थोडासा स्क्रीन टाइम पण घाला की हा बाबा मी 1-20 मिनिटं मोबाईल बघतो किंवा मी टीव्ही 1/2 तास बघतो, पण 1/2 तासच त्याच्यानंतर बंद, किंवा मग ते क्रॉस मार्क येणार असं पण त्याच्यात घालू शकता.
0: हो ना.
1: ओके,
0: म्हणजे ते स्ट्रिक्टली आपण फॉलो केलं पाहिजे.
1: येस येस येस येस.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. तेजस कोळेकर आपल्या सोबत होते. अकॅडमिक माइंडसेट म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोन आपला कसा असावा, सुरुवातीपासून आपण कसं त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं या विषयावरती ते आपल्याशी बोलत होते. या पुढचा भाग आपण पुढच्या एपिसोड मध्ये ऐकणार आहोत. पण आजचा भाग कसा होता त्याच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: KLE फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पसमध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.klefarm.edu.
2: One Life, Ambika Infra Build and Core Developers, the new landmark of Belagavi. Are you ready to witness a new landmark in luxury? Introducing the city's largest and most ambitious gated community, Ambika One Life, One Care. This isn't just another residential project. It represents a monumental shift in how our city lives. We are offering a sprawling paradise meticulously designed for those who refuse to settle for anything but the absolute best in modern living. This grand vision is brought to life through a prestigious joint venture between Core Developers and Ambika Group. By combining decades of industry expertise and a shared passion for excellence, this partnership ensures that every square foot of your home is built with uncompromising quality. Our commitment to total transparency and the highest standards of modern engineering provides you with a home that is as sturdy as it is beautiful. Located at the elite 9th cross, Bhagyanagar, this massive development features 200 luxury flats, creating a vibrant city within a city. Residents will enjoy ultimate peace of mind within a secure, gated environment surrounded by world-class amenities and a community of like-minded families. At this scale, the luxury is larger, the gardens are greener, and the lifestyle is truly unmatched in the region. The future of Belagavi is here, and your place in it is waiting. Don't miss the opportunity to own a home in the city's most talked about address, where care meets comfort. Call us today at 7760477279 or visit our site office at Ambika Platinum to book your dream flat. Ambika One Life, One Care. It is the biggest lifestyle statement in town.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: KLE Technological University, Belagavi. Admissions open for 2026-27. Dr. M.S. Sheshgiri Campus, Belagavi. KCET code E036. More than 500 placement offers were received in 2025-26. Students secured a highest annual package of up to 16 lakh per annum. The university has 150-plus experienced faculty members and 50-plus doctoral degree holders. Well-equipped learning factory, tinkering lab and Wi-Fi-enabled hostel facilities are available. UG courses, biomedical engineering, chemical engineering, civil engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60 plus companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information, call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.

पत्नाव तुझा मोठ देवा कीर्ती तुझी भारी डंक तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अर कृपा करी माझ्यावरी हकेला तू धावरी.

0: केएल कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केएल कॅन्सर हॉस्पिटल।
1: केएलएस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केएल कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केएलएस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केएल कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केएल कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377, एक्सटेन्शन 1530.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-0335-218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 2026 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 हून अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 हून अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ, ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ, ಬಾಯಿ, ಹಲ್ಲು, ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्णवेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।